सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 1 जून 2026. सकाळचे 5:57 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता अजित कडकडे यांच्या आवाजात संत नरहरी सोनार यांची ही भक्तरचना.

होता सिंह गर्द तो शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेली आहेत. श्रोते, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूप.

0: परेशा रुपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमांतर्गत मुक्त संचार गोठाविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये रजो निवृत्ती याविषयी डॉ पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परोळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:00 साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिकी यात दीपक जोशी यांचा वैचारिक बंध ज्ञानेश्वरी आणि आपलं जीवन आम्ही प्रसारित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. दरम्यान 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण आम्ही प्रसारित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. त्यानंतर सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये प्रदीप जोशी यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. 11:00 रामचरित मानस गान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रही मेरा दिल. 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ यामध्ये हसले मनी चांदणे विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणी यांनी घेतलेली मुलाखत. त्याचबरोबर उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचं भाषण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये 12:00. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. यात गीतसंवाद यामध्ये जलसंधारण याविषयीची माहिती आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:40 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात मुक्त संचार गोठा या विषयीच्या माहितीचा पहिला भाग ऐकूया.
2: मंडळी, पारंपरिक बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये जनावरं रात्रंदिवस गोठ्यामध्ये एकाच जागेवर ठेवली जातात. चारा पाणी आणि औषधोपचार गोठ्यातच केलं जातं. बंदिस्त गोठा बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असतं. गोठा व्यवस्थापन, औषधोपचार आणि मजूर यावर मोठ्या प्रमाणात खर्चही होतो. याउलट संशोधनामध्ये असं दिसून आलंय की मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडीचा वाढीच्या काळात जोपासण्याचा खर्च, दुभत्या गायी, म्हशींचं दूध उत्पादन आणि दुधाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा दिसून आली आहे. मंडळी, हवेशीर मुक्तसंचार गोठ्याची उभारणी करत असताना जमिनीच्या पातळीपासून थोडासा, म्हणजे 0.3 ते 0.5 मीटर उंचवटा आणि पुरेसा आडोसा तयार करून जनावरांना निवाऱ्याची सोय करावी. गोठ्याच्या बाहेरच्या लांबीला समांतर 1/3 भाग छतानं झाकलेला आणि मध्यभागी 2/3 भाग उघडा ठेवला जातो. थंडी, सूर्यप्रकाश, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी जनावरं छतानं झाकलेल्या भागाखाली येऊन थांबतात. इतरवेळी जनावरं मोकळ्या जागेवर विश्रांती घेतात. लांबीला समांतर बाहेरच्या दोन्ही बाजूला छताखाली चारा टाकण्यासाठी जागा आणि गव्हाण करावी. रुंदीला समांतर दोन्ही बाजूला छताखाली निम्म्या उंचीची भिंत अर्थात 1.5 मीटर उंच लोखंडी पाईप किंवा तारेच्या सहाय्यानं कुंपण करावं. अशा गोठ्यात जनावरं दोर साखळीनं बांधली जात नाहीत, ती रात्रंदिवस मुक्त असतात. जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि खनिजयुक्त चाटणविटा ठेवण्यासाठी गोठ्यामध्ये वेगळी सोय केलेली आहे.

0: दोहनगृहामध्ये गाई म्हशीचं दूध काढलं जातं. या गोठ्याची रचना करत असताना गोठ्यात दिवसभर सावली राहील अशा पद्धतीनं ती करायला हवी. पश्चिम बाजूला उंच झाडं असतील तर लांबीची दिशा दक्षिण उत्तर ठेवायला हरकत नसते. गोठ्याच्या लांबी रुंदीचं प्रमाण 3:2 किंवा 5:4 असं असावं. गोठ्यामध्ये जनावरांना उभं राहण्यासाठी लागणाऱ्या जागेपेक्षा हालचाल करण्यासाठी दुप्पट जागा लागते. म्हशीच्या शिंगाचा आकार पसरट असल्यामुळं गोठ्यात प्रत्येक गायीपेक्षा म्हशीला अधिक जागा लागते. उघडी जागा त्यापेक्षा दुप्पट लागते. पण मुक्त व्यवस्थापनामध्ये गायी म्हशी दिवसभर चरायला जात असतील तर मुक्त हवेशीर गोठ्याची आवश्यकता भासत नाही. पण बंदिस्त व्यवस्थापनामध्ये 20x30 मीटर आकाराचा दुतर्फी गोठा 40 म्हशी किंवा 50 गायींना पुरेसा होतो. गोठ्यातली जमीन टणक, सपाट, खडबडीत, स्वच्छता करायला सुलभ असावी. जमीन गुळगुळीत निसरडी नसावी. दगडी शहाबादी फरशीचा वापर करू नये. मुरुम टाकून तयार केलेली तळजमीन उष्णतेचा मंद वाहक आहे. ही जमीन पाणी देखील शोषून घेते. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: मुक्त संचार गोठा या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी विषय कार्यक्रम आता आज आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर.
3: मी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
4: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍपवर.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्य विषयक कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्वाचा असतो आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी एक 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात, एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते आणि कधी कधी जेनेटिक पण असतं म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जी अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात.

आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरिमेनोपॉज म्हणतो. पेरिमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरिमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते, त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात आणि ती पण स्त्रीने जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो. त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

0: श्रोते हो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार श्रोतेहून, नमस्कार.
2: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
3: हो, तर आता आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन, आम्लवर्षण, ऍसिड रेन, आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्लवर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ऍसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो. त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होते.

0: होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो त्याची वाढ खुंटते आणि आम्लवर्षणामुळे नद्या ओढे तळी सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. चुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील अॅक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे लटस कॉपर आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आता असं आपण ऐकलात. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
9: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
8: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
9: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
10: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
11: सुप्रभात काका.
12: नमस्कार
11: काका. तुम्हाला एक शंका विचारायची आहे.
12: विचारा की.
11: मला आपल्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहायचं आहे. ते पत्र मी मराठीत लिहिलं तर चालेल का?
12: अहो चालेल काय, पडेल. हे बघा, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग शासन परिपत्रकाप्रमाणे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये दिनांक 26 जानेवारी 1965 पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीत मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला आहे. दिनांक 30 एप्रिल 1966 च्या नियमात नमूद वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनाकरता मराठी भाषा वापरणे अनिवार्य केलेले आहे. त्यानुसार मंत्रालय विभाग, राज्य शासकीय कार्यालय, शासन अंगीकृत व्यवसाय, महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय उपक्रम व त्याच्या नियंत्रणाखालील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर करणं.
11: पण काका, आपल्या जनतेसाठी आणखीन काय काय केलं महाराष्ट्र शासनानं?
12: सांगतो. सामान्य नागरिकांना अभ्यागतांना अधिकाऱ्यांनी कार्यालयातच भेटलं पाहिजे असा शासन निर्णय आहे.
11: बर.
12: शासकीय कार्यालयात अभ्यागतासाठी म्हणजे भेटणाऱ्यांच्यासाठी भेटीचे दिवस आणि वेळ ठरवलेली आहे. हे बघा, अभ्यागतांना कार्यालयात अधिकारी भेटत नाही.

0: नाहीत असा सर्वसामान्यांचा अनुभव बऱ्याच वेळा असतो.
1: हो,
0: त्याकरता सर्व स्तरावरील कार्यालयात अभ्यागतासाठी वेळ राखून ठेवावा अशी सूचना करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला सांगतो, मंत्रालय अधिकाऱ्यांनी दुपारी 2:30 ते 3:30 ही समान वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी व त्या कालावधीमध्ये शक्यतो विभागांतर्गत बैठकांचं आयोजन करण्यात येऊ नये. दुसरं, उपविभाग स्तरावरील आणि त्यावरील कार्यालय अभ्यागतासाठी सोमवार व शुक्रवार या 2 दिवशी दुपारी 3 ते 5 हा कालावधी राखून ठेवावा. तालुकास्तरीय कार्यालयानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस दुपारी 3 ते 5 हा कालावधी राखून ठेवावा असंही सांगितलेलं आहे. या कालावधीमध्ये संबंधित अधिकाऱ्याने शक्यतो दौरा बैठका आयोजित करू नयेत. तसंच प्रत्येक अभ्यागताचं म्हणणं पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावं व त्यांना आवश्यक ते सहकार्य करावं. या निर्णयाची अंमलबजावणी अगदी 18 एप्रिल 2018 पासून सुरू झालेली पण आहे.
1: काका, काही बँका सरकारी कार्यालय या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी, अजामीनपात्र गुन्हा, 5 वर्षाचा कारावास दंड अशा मजकुराचे फलक लावलेले आहेत. त्याच्या संबंधात तुम्ही काय सांगाल?
0: हे बघा, त्या फलकांच्याकडे दुर्लक्ष करा.
1: ओके.
0: ते फलक वाचायचं आपल्याला काहीच कारण नाही. अशा तऱ्हेचे फलक लावायला शासनानं त्यांना सांगितलेलं नाही.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. यामध्ये दीपक जोशी यांचा वैचारिक बंध ज्ञानेश्वरी आणि आपलं जीवन आता प्रसारित करत आहोत.

जीवन जगणं ही कला आहे हेच अनेकांना माहीत नाही. अनेक ग्रंथ आपल्याला कसं जगायचं, आनंदी समाधानी कसं राहायचं हे सांगत असतात. त्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी या ग्रंथाकडे पाहिल्यास आपल्याला निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल. ज्ञानेश्वरीतील कित्येक ओव्या असं मार्गदर्शन करू शकतात. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. हा विचार खूप मौल्यवान आहे. एखादी ओवी सुद्धा आपलं जीवन बदलून टाकू शकते. त्या दृष्टीनं आपण या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरी सारखे आध्यात्मिक ग्रंथ उतारवयात वाचायचे असतात असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. खरं पाहता जीवन जेव्हा घडत असतं, अर्थात आपण तारुण्यात असतो, त्याच वेळी हे ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतात. जेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघंही तारुण्यात होते हे लक्षात घेणं महत्वाचं. कौरव आणि पांडव यांच्या युद्धात एक चमत्कारिक प्रसंग उद्भवला. दोन्ही पक्षांची सैन्य समोरासमोर आलेली असताना अर्जुन गोंधळून गेला. आपले भाऊ, काका, मामा, आजोबा, गुरु हे सगळे विरोधी सैन्यात अर्जुनानं पाहिले. आपल्या लोकांना ठार करून त्या रक्तलांचित सिंहासनावर बसून राज्य करायचं ही कल्पना त्याला अस्वस्थ करू लागली. त्याला दरदरून घाम सुटला. शेवटी त्यानं हातातील धनुष्यबाण खाली टाकलं आणि रथात डोक्याला हात लावून बसला. शेवटी श्रीकृष्ण त्याच्या मदतीला धावला. श्रीकृष्णाला सांगावं लागलं, हे अर्जुना, ते जरी तुझे नातेवाईक असले तरीही ते तुझे आता शत्रू आहेत. त्यामुळे त्यांना ठार मारल्यानं तुला पाप लागणार नाही. एक महत्वाचा सिद्धांत ज्ञानेश्वर माऊली इथे सांगत आहेत. निराश होऊन न बसता विचार करून विवेकबुद्धी वापरून कर्म करणं हे श्रेयस्कर आहे. माणूस मेला तरीही तो पुन्हा जन्मतो, त्यामुळे त्याचं दुःख करीत बसू नये. त्या संदर्भात माऊली म्हणतात, उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. म्हणजेच जे जन्मतं ते नाश पावतं आणि नाश पावतं ते पुन्हा जन्म घेतं. हे विश्वाचं रहाटगाडगं असंच चालणार आहे, तू शोक करू नकोस. श्रीकृष्ण पुढे सांगतात, हे अर्जुना, तू युद्ध न करताच रणांगणातून पळून गेलास तर लोक तुझी विटंबना करतील, पळपुटा म्हणून तुला हिणवतील. म्हणून तू युद्ध कर, जिंकलास तर या पृथ्वीचा तू राजा होशील आणि यदा कदाचित हरलास तर तुला स्वर्गात प्रवेश मिळेल. त्यामुळे

शोक करू नकोस, मोह टाकून मनात कुठलाही संशय न ठेवता युद्धाला तयार हो। अडचणीच्या प्रसंगी कसं मार्गदर्शन करावं याचा हा उत्कृष्ट नमुना आहे। म्हणून ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून आपल्या सर्वांचा जीवनसाथी आहे असं मला वाटतं। एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये। याचा अर्थ दिव्याची ज्योत दिसायला लहान असली तरीही त्या खोलीतला अंधार दूर करण्याचं सामर्थ्य तिच्या तेजात असतं। म्हणून सद्बुद्धी म्हणजे चांगला विचार, विवेक हे क्षुल्लक समजू नये। या सत्सद विवेक बुद्धीमुळेच जीवनातील अनेक प्रश्न अनेक समस्या सुटू शकतात, अडचणी सुटतात असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। सद्गुरू कसा असावा आणि त्याचा शिष्य कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकडे पाहावं लागेल। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा, हेच तुझ्या हिताचं आहे। ज्ञानेश्वरी ही गीता ग्रंथावर आधारित आहे। गीतेतील मूळ 700 श्लोकांवर मराठीत 9000 ओव्या ज्ञानदेवांनी लिहिल्या। हे गीता भाष्य आहे। गीता ही मूळ संस्कृत भाषेत आहे। माझ्या मराठीतील बांधवांना ती कळावी म्हणून ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली। हे सुद्धा निष्काम कर्मयोगाचंच उदाहरण आहे। संपूर्ण विश्व हे सुखी समाधानी आनंदी व्हावं यासाठीच ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना झालेली आहे।

0: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये दीपक जोशी यांचा वैचारिक बंध ज्ञानेश्वरी आणि आपलं जीवन आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: स्फूर्ती दही वाटीभर,
2: थंडावा पोटभर,
1: उन्हाळा असो वा उपवास,
2: स्फूर्ती दही एकदम खास. स्फूर्ती.
0: श्रोतेहो, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन. यानिमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमासाठी. येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312625624. फोन नंबर पुन्हा एकदा 02312625624. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: वॉचमन वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला। भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं। अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला। अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो

0: गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्याससहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात. लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशा वेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं.

भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी

0: ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
2: काय
3: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीनं तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
6: काळजी करू नकोस, थंड हो.
5: कसं काय?
6: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
5: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
6: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
5: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
7: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz.
8: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
9: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
8: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
9: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131 2444 261.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्या मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येता?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं तर आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं
1: वाटतं. कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचं आहे. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. ते 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज फोर कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही.

0: आपण ट्रीटमेंट चांगल्यापर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओरल कॅन्सर्स आर क्युरेबल.
1: अच्छा.
0: दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: अच्छा.
0: ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: अच्छा. पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खरं तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खरं तर पेशंट खूप कोलॅप्स होतो. कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं. कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
0: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिश मध्ये स्टेटमेंट बट च्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो, आणि बट चा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल.
1: अच्छा.
0: तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार.
1: अच्छा.
0: आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो, त्याच्या बरोबर चार लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला चार उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड, त्यामध्ये कोणीही नसतो, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे, आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे, आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं
0: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस, एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार, आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयच नाही, असं नाही. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले, असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज फोर पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा, आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात. तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
0: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. तीन एज इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहेत. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला, तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामुळे, तेव्हा तुमचं ध्यान जातो की तिथे अल्सर आहे. सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करावा लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो, लोक यूपी, बिहार, वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर्ड टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्षाआधी मी टाटाला होतो, आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे, पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी, वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, रॅशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो, असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: तो फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना, 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही, त्यानंतर आपण पुढे एस्क्युलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे हॉस्पिटल आहे,

0: सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशलिस्ट असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता, किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटतं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर, निघू शकतो, मोर दॅन 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं, छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल, तुमचे दात खराब आहे तरी पण तुमचा गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गळ्यांची गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस, आपला टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही, ओल्ड कॅन्सर नाही होत, पण श्वासनलिकाचे डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा. आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे अजून कुठे पसरलेला नाही तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला की मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:41 झालेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश आणावकर यांची गीतरचना, दशरथ पुजारी यांची संगीत रचना.

भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची गीत आणि संगीत रचना.

0: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन। प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं। तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: श्रोतेहो, आजच्या माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये प्रदीप जोशी यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत आज सकाळी 10:30। FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। ठीक 7:50 झालेली आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा।
2: श्रोतेहो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
3: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली।
4: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
5: बाबा? झोपू दे ना।
4: काय करायचं याला?
5: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना।
4: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, मला टेन्शन आलंय तुझं।
3: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
4: मग काय करू?
3: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे।
4: काय सांगताय?
3: अहो हो,
2: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13। प्रवेशासाठी आजच संपर्क साधा।
3: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली। 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड। शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे। या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून। नमस्कार मॅडम।
6: नमस्कार
3: मॅडम। आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
6: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात। या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो।
3: अगदी।
6: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं।
3: अरे वा। पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
6: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय। त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा। अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे।
3: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे। मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना।
6: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं। सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास।
3: अरे वा।
6: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो।
3: अगदी अगदी बरोबर आहे।
6: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे।
3: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे। पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
6: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या

0: पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
1: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता राम मोरे यांची गीतरचना, दशरथ पुजारी यांची संगीतरचना, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: शमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
1: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभाती बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, सुटीचा सुरू झालेला शेवटचा टप्पा, अधिक मासाचा कालावधी आणि तोंडावर आलेल्या पावसाळा, त्यामुळे काल शहरात चोहीकडे पर्यटकच पर्यटक होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे काल दिवसभरात 3,09,732 भाविकांनी दर्शन घेतलं ही यंदाच्या हंगामातील उच्चांकी नोंद आहे. त्यामुळेच पर्यटकांच्या वाहनांच्या अनेक रस्त्यांवरती रांगा होत्या. मध्यवस्ती ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. रंकाळा तलाव परिसरात सायंकाळी जत्रा भरली होती. कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनगाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवनगाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रोत्यो, आज 1 जून, आज जागतिक दूध दिन. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारही दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यात अजूनही वाढीची गरज आहे. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायानं यशोगाथा निर्माण केली आहे. आज जागतिक दूध दिन.

वाढदिवस दिन साधारण 40-50 की वर्षांपूर्वी खेड्यापाड्यांमध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्यानं जन्मलेल्या बाळाची जन्मवेळ किंवा जन्मतारीख काही लोकांना माहीत नसायची. मग ज्यावेळी शाळा प्रवेश घ्यायची वेळ यायची तेव्हा मुलाच्या पालकांना अचूक तारीख सांगता यायची नाही. तेव्हा गुरुजीच मुलाच्या नावापुढे एक तारीख लिहायचे, ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच 1 जून, आणि त्यापूर्वी 5-6 वर्ष जन्म हे वर्ष लिहिलं जायचं आणि बऱ्याच जणांना 1 जून ही जन्मतारीख त्या दिवसापासून चिकटवली जायची. अर्थात गेल्या 30-40 वर्षात परिस्थितीत खूप बदल झालेला आहे. जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत, पण 40-50 वर्षांपूर्वी 1 जून ही सर्वांसाठी जन्मतारीख होती, त्यामुळे आज बरेच जण आपला वाढदिवस साजरा करतायत.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज 1 जून, आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एसटीचा वाढदिवस. राज्यातील खेड्यापाड्यातून गावागावातून लीलया विहार करणारी सर्वांची लाडकी लालपरी अर्थात एसटीचा आज वाढदिवस. श्रोतेहो, आज 1 जून, आज राष्ट्रीय

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, जारूल, भूताचं झाड, अमलतास, कापूर, रडणारं झाड, पुत्रंजीवी, भेरली माड, तोफगोळ्याचं झाड, मुचकुंद, सुवर्णपर्णी, महोगनी, ब्राउनिया, सीताशोक, चिटणीसांचं झाड, सायकस, ऑटोग्राफ ट्री, वॉलनट आणि पॅचेरा यांसारख्या अनेक दुर्मिळ देशी विदेशी वृक्षांची माहिती रविवारी कोल्हापूरकरांनी हेरिटेज ट्री वॉक दरम्यान घेतली. जागतिक जैवविविधता दिन 22 मे आणि जागतिक पर्यावरण दिन 5 जून याचं औचित्य साधत काही सामाजिक संस्थांमार्फत टाउन हॉल उद्यानात हा हेरिटेज ट्री वॉक पार पडला. सकाळी 7 ते 9:30 या वेळेत हा उपक्रम काल पार पडला.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
2: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
1: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
3: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या

0: केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
1: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला. चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. केरळममधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली. सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले. देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला. ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हिमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं

0: काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जीवनविद्या सांगते, चिंतन ही कामधेनू आहे, चिंतन हा कल्पतरू आहे आणि चिंतन हा चिंतामणी आहे। आणि म्हणून लोकांचं भलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं असं जर तुम्ही चिंतन कराल तर तुमचं भलं होईल, कल्याण होईल। आम्ही जी विश्वप्रार्थना म्हणायला सांगतो ती विश्वप्रार्थना म्हणणं म्हणजे चिंतन करणं होय। ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे।

इट इज अ गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स, असं मी तिचं वर्णन करतो. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की ही विश्वप्रार्थना तुम्ही अगदी मनापासून सतत म्हणत राहा. रिकामपणी आणि रात्री झोपताना ही विश्वप्रार्थना तुम्ही जर म्हणत राहाल, तर त्या प्रार्थनेत जे काही सर्वांसाठी मागितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि हे जे तुम्हाला प्राप्त होईल ते निसर्ग नियमांप्रमाणे प्राप्त होईल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वास्तविक आपलं जीवन हे निसर्ग नियमांप्रमाणे चाललेलं असतं. जीवनविद्या सांगते की ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. या निसर्ग नियमाप्रमाणे आपण जे काही करतो, मग ते विचार करणं असो, उच्चार करणं असो, इच्छा करणं असो किंवा आचार करणं असो, तुम्ही जे जे काही करता ते आपल्याकडे परत येणार आहे हे लक्षात ठेवणं हेच खरं नामस्मरण होय. तुम्ही जे काही विचार करता, उच्चार करता, इच्छा करता, तुम्ही जे आचरण करता त्याप्रमाणे तुमचं जीवन घडणार आहे, घडत आहे. आणि म्हणून यथाशक्ती तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. यथाशक्ती इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. पुन्हा सांगतो, यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जीवनविद्या सांगते हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर जगाचं नंदनवन होईल यासाठी पैशाची गरज आहे असं नाही. बघा तुम्ही की बहुधा खूप पैसे असलेला माणूस दुःखी असतो असं का? खूप संपत्ती असलेला माणूस दुःखी का? जीवनविद्या सांगते तुम्ही इतरांना काय देता याला महत्वाचं स्थान आहे. कारण तुम्ही जे काही देता ते जर सूक्ष्म असेल तर ते तुमच्याकडे सहस्रपटीनं परत येतं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जे इतरांना दुःख देतो ते सूक्ष्म असतं, ते सहस्रपटीनं परत येतं. पण आपल्याला हे कळत नाही. आपल्याला इतरांची निंदा करणं, इतरांची कुचेष्टा करणं, इतरांचा द्वेष मत्सर करणं या अनिष्ट गोष्टींची सवय लागलेली आहे. या गोष्टी करणं आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. संसार दुःख मूळ असं म्हटलं जातं, पण हे खरं नाही. संसार हे दुःखाचं मूळ कधीच नव्हतं आणि नाही. मग दुःखाचं मूळ कशात आहे? जीवनविद्या सांगते की आपल्या अनिष्ट विचारात, आपल्याकडे असणाऱ्या शहाणपणाच्या अभावात आपल्या सर्व दुःखाचं मूळ आहे. तुम्हाला जर दुःख नको असेल तर स्वतःसाठी सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. याला सोपा उपाय म्हणजे सतत आणि मनःपूर्वक विश्वप्रार्थना म्हणणं. त्याचबरोबर जोडीला आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे लव वर्क. आपल्याला जसे दोन हात आहेत त्याप्रमाणे मानवी जीवनाचे दोन हात आहेत. ते दोन हात म्हणजे लव वर्क आणि विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थना म्हणणं हा मानवी जीवनाचा एक हात म्हटला तर लव वर्क करणं हा दुसरा होय. लव वर्क असं ज्याला मी म्हणतो त्यावेळी ते वर्क म्हणजे ते काम समाज विधायक काम किंवा ते काम म्हणजे समाज उपयुक्त काम हे आपण लक्षात घ्यायला हवं. दारूच्या बाटल्या पोचवणं हे देखील कामच आहे, परंतु ते विधायक काम नाही हे आपण लक्षात घ्यावं. समाज विधायक काम किंवा समाज उपयुक्त काम म्हणजे दारूच्या बाटल्या पोचवणं नव्हे किंवा तत्सम काम करणं नव्हे. जीवनविद्या सांगते की समाज विधायक काम किंवा समाज उपयुक्त काम तुम्ही आवडीनं, गोडीनं आणि प्रेमानं करा.

0: असं केल्यानं तुम्हाला त्या कामातून आनंद मिळेल. काम करताना त्या कामातून तुम्हाला आनंद कधी मिळेल? जीवनविद्या सांगते की लव वर्क आणि एन्जॉय वर्क केल्यानं तुम्हाला त्या कामातून आनंद मिळेल. तुम्ही म्हणाल लव वर्क ठीक आहे, पण एन्जॉय वर्क हे कसं काय? या संदर्भात जीवनविद्या सांगते की आपण जे काही करतो ते करताना तल्लीन होऊन करावं. ऑफिसातील काम असो, संस्थेचं काम असो किंवा घरातील काम असो, तुम्ही जे काम करता ते तुम्ही तल्लीन होऊन करा. तुम्ही ज्या वेळेला तल्लीन होऊन काम करता तेव्हा त्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो. हा आनंद मिळणं महत्त्वाचं आहे. तल्लीन होऊन काम केल्यानं आनंद का मिळतो? कारण आनंद हा आतून येतो, तो बाहेरून येत नाही. ज्याला आपण कर्म म्हणतो, हे कर्म म्हणजे तरी काय? जीवनविद्या सांगते ब्रह्म तेच कर्म होय. जे ब्रह्म आहे तेच कर्मावर येतं. जीवनविद्येनं हा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला, ब्रह्म जे आहे तेच कर्मावर येतं. आता हे ब्रह्म जे आहे हे कसं आहे? वेदांतानं सांगितलं की ब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप आहे. ते ब्रह्मच कर्मावर येतं, म्हणून कर्मात सुद्धा आनंद आहे. परंतु आपण जे काही कर्म करतो त्या कर्मातून आपण आनंद अनुभवायचा असतो हे आपल्याला कळत नाही. जीवनविद्या सांगते की आपण जेव्हा कर्मातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कर्मच आनंद रूपानं प्रकट होतं. ते मॅनिफेस्ट होतं, प्रक्षेपित होतं, आणि हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण सर्व आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. विश्वप्रार्थना सुद्धा तल्लीन होऊन म्हणा, मग आनंद कसा मिळतो ते बघा. तुम्हाला सुख, शांती, समाधान पाहिजे ना, तर मग लव वर्क आणि विश्वप्रार्थना दोन्ही तल्लीन होऊन करा. या दोन्ही गोष्टी करण्यातून आनंद कसा मिळतो ते बघा. आपल्या जीवनात आनंद फुलायला पाहिजे तर या दोन्ही गोष्टी करा. माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. माझे ते मित्र माझ्यापेक्षा खूप मोठे होते. पुण्याला ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना रँग्लर परांजपे गणित शिकवत. माझ्या मित्रानं एक दिवस एक गणित सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. रात्रभर जागून त्याने प्रयत्न केला आणि ते कंटाळून झोपले. दुसऱ्या दिवशी माझे ते मित्र रँग्लर परांजपे यांच्याकडे गेले, म्हणाले, सर, हे गणित आम्हाला सुटत नाही. रँग्लर परांजपे सरांनी ते गणित पाहिल्याबरोबर ते म्हणाले, ऑब्व्हियस, अरे सोपं आहे. असं म्हणून त्याने ते गणित 3 स्टेप्समध्ये सोडवलं. तसं आपल्या जीवनाचं जे गणित आहे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आपल्या जीवनाचं गणित सोडवण्यासाठी आपल्याला शाब्दे परेच निष्णांत अशा सद्गुरूंची आवश्यकता असते, हे आपण ध्यानात घ्यायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
7: काळजी करू नकोस, थंड हो.
6: कसं काय?
7: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
6: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
7: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
6: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
10: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
11: स्फूर्ती दही वाटीभर,
12: थंडावा पोटभर,
11: उन्हाळा असो वा उपवास,
12: स्फूर्ती दही एकदम खास.
0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मंडळी, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल दुःखद निधन झालं, तेव्हा त्यांना आदरांजली वाहूया त्यांनी गायलेल्या गीतांमधून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून.

0: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते अवश्य ऐका, NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता एप्रिल फुल या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज, हजरत जयपूर यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

कार्यक्रमात आता जब जब फूल खिले या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूरी यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, कल्याणजी आनंदजी यांची संगीतरचना.

0: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन। प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं। तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: श्रोते, आजच्या माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये प्रदीप जोशी यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 10:30। हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ब्रह्मचारी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज, हसरत जयपूरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत।

0: सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांच्या गीतरचनेबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

साडेदहा वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये प्रदीप जोशी यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:01 झालेलं आहे. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित.

स्नेहांकित ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. कार्यक्रमात पहिलं पत्र आहे धर्मिंद ग्रुप श्रोता संघाचे सर्व श्रोते आणि मित्र परिवार. बस्तवाडहून विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी हिरेमठ, श्रुती मियारा तसंच मित्र परिवार, रावसो शिरोळे रुकडी, बाजीराव वाघमोरे केरूरचे श्रोते, एकनाथ इंगवले महेहून, गजबर अत्तार कुरुंदवाडचे श्रोते हे म्हणतात की आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम अतिशय चांगले आणि दर्जेदार असतात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे आभार आणि धन्यवाद मानावे तितके थोडेच आहेत. सकाळची भक्तीगीतं, आरोग्यम, धनसंपदा, ऐसे अक्षरे रसिके, सुलभ ग्राहक सुसंवाद, किसानवाणी एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रम. सर्व आकाशवाणी चमूचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार. वीरभद्र अप्पा जंगम, बस्तवाड, तालुका शिरोळ यांचं हे पत्र आहे. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र आहे सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा, तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळबेरे यांचं. ते म्हणतायत की 1992 पासून मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राशी संपर्कात असून कार्यक्रम ऐकण्याची 1980 पासूनची आवड आहे. पुष्कळ वाचून जेवढं ज्ञान प्राप्त होतं तेवढंच आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकण्यातून ज्ञान प्राप्त होतं. अभंगवाणी, शेती सल्ला, आरोग्य सल्ला, कीर्तन, पोवाडा, लोकसंगीत, लोककथारंग, स्नेहांकित, क्रिकेट, मन की बात, मराठी, हिंदी, चित्रपट गाणी असे अनेक कार्यक्रम म्हणजे जसे सूर्य चंद्र अविश्रांत परिश्रम करतात तसेच आकाशवाणीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मनापासून परिश्रम करत असतात. म्हणून सूर्य चंद्र सुवर्ण तेज आहे तसंच आकाशवाणी ही ज्ञानाची देवता आहे. सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या सर्व कार्यक्रमातून ज्ञान मिळो हीच सदिच्छा. सेनापती कापशीहून हे पत्र आलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. याच श्रोत्यांचं आणखीन एक पत्र आलेलं आहे. सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा, तेज विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळबेरे. ते म्हणतायत की आकाशवाणी कोल्हापूरला 34व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कर्मचारी, अधिकारी आणि निवेदक यांना लाख लाख शुभेच्छा. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे शशिकांत पाटील यांचं, बांबवडे, शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथून. ते म्हणतायत की स्नेहांकित सादर करणाऱ्या निवेदकांना नमस्कार. बरीच वर्ष झालं आपल्या आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम आम्ही ऐकत आहोत. माझ्या दिवसाची सुरुवात आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमाने होत असते. आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रम श्रवणीय आणि उत्तम असतात. अवीट गाणी, उद्बोधक कार्यक्रम यामुळे दिवस कसा संपतो कळत नाही. प्रसारणाबद्दल धन्यवाद. आपल्या पत्राबद्दलही धन्यवाद.

यानंतरची प्रतिक्रिया आहे 25 मेला माझे जीवनगाणे या कार्यक्रमात अनुजा भावे यांची मुलाखत झाली. ती मुलाखत खूप आवडली. त्या मुलाखतीच्या माध्यमातून लक्ष्मीपुरीमधील जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्याचबरोबर एक काळाचा पट उलगडला. त्यावेळेचं जगणं कसं होतं याचं शब्दचित्र आमच्यासमोर उभं राहिलं आणि ही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. अंजली महाडिक, विद्या पिटके, सौबांदेकर, कागलकर, ज्योती जोशी, जयश्री गोरे, विनया कुलकर्णी आणि प्राची दीक्षित यांनी.

स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. दिलीप शैला पोदार परिवार समस्त परिवार मरगाई गल्ली कोल्हापूर यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. ते म्हणतात की श्रोत्यांशी स्नेह नातं जोडणारी, मनोरंजन देत सर्वांना हवी हवी असणारी आपल्या सर्वांची लाडकी कोल्हापूर आकाशवाणी. सप्तसूर सप्तपदी इंद्रधनुष्यांप्रमाणे सात रंग उधळत मन प्रसन्न करणारी आपली आकाशवाणी. अशा या आकाशवाणीच्या नुकताच वर्धापन दिन झाला, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आपल्या केंद्राचे गीतबहार, आपकी पसंद, गाता रहे मेरा दिल हे सर्व हिंदी चित्रपट संगीताचे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. त्याचबरोबर शेतीविषयक, कृषीवार्ता, गीतसंवाद, रामराम पाहुणं, आपली आवड हे सर्व कार्यक्रम आम्ही मनापासून ऐकतो. दररोज सकाळी 6:55 सादर होणारा सुलभ ग्राहक सुसंवाद या कार्यक्रमातून जी माहिती मिळते ती आम्हाला खूप आवडते असे यांनी कळवलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे. शिवानी कांबळे, अलाहाबाद तालुका कागल, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव तालुका कागलचे हे श्रोते आहेत. शीला, स्वप्नील, कोंडीराम परीट आणि हे म्हणतात

गायकी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सोमवारी 25 मे रोजी सकाळी 9 वाजता गीतभार या कार्यक्रमामध्ये संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेली गीतं प्रसारित करण्यात आली. हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. सादर झालेली सर्वच गीतं नितांत सुंदर, कर्णप्रिय आणि बहारदार अशी होती. त्यांचंच आणखीन एक पत्र आलेलं आहे. ते म्हणतात की रविवारी गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर आकाशवाणीच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. आपल्या दोन्ही पत्रांबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे स्नेह जिव्हाळा रेडिओ रसिकप्रेमी भक्ती प्रसाद शोभा संजय डिगवळी गणेशनगर बांबवडेचे श्रोते कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीचे श्रोते आहेत. ते म्हणतायत की आपल्या कोल्हापूर आकाशवाणी केंद्रानं स्थापनेपासून ते आज तागायत अनेक वैविध्यपूर्ण प्रसारण कार्यक्रम तसंच आबालवृद्धांचं मनोरंजन करणारे उद्बोधक कार्यक्रम प्रसारित करून सर्व रसिक श्रोत्यांचं मन जिंकलेलं आहे. अशा आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या पत्रांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे विजयकुमार स्वामी रेखा सागर साबळे अलका दयानंद साळवी आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे मेघा सुभाष सातवेकर अनिता राहुल भांबिष्टे लता राजाराम चव्हाण मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की शनिवारी सकाळी 10 वाजता आदित्यदादा यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला आपकी पसंत तसंच रविवारी सकाळी 10 वाजता लजीनाताई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले. या कार्यक्रमामध्ये भरपूर श्रोत्यांच्या पत्रांना पोच मिळाली. यामध्ये आमच्या पत्राचा समावेश झाला. मन प्रसन्न करणारी अशी एकापेक्षा एक हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाणी आम्हाला एका वेळेस मिळाली. त्याचबरोबर गाता रहे मेरा दिल आणि स्नेहांकित हे कार्यक्रमही आम्हाला आवडले असं यांनी कळवलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. त्यानंतर एक अतिशय सुंदर छान अक्षरातलं आणि रंगीत असं हे पत्र आहे. राजाराम गायकवाड श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो सिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. 34व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीच्या त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आपल्या आकाशवाणीनं गेल्या 34 वर्षात लाखो श्रोते मंडळींच्या हृदयात जागा ठेवली आहे. अगदी श्रोत्यांना आवडतील असे असंख्य कार्यक्रम आपण प्रसारित करून सध्याच्या या युगात आपलं अस्तित्व राखून ठेवलेलं आहे आणि आपल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर धेंडे परिवाराकडून सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आम्ही कोल्हापूर आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकतो, आम्हाला ते फार आवडतात. आपले कार्यक्रम ज्ञान माहिती मनोरंजन तसंच जीवनाला नवीन दिशा देणारे सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन देणारे नव उपक्रमशीलतेचा विकास करणारे असे हे कार्यक्रम आहेत आणि आपले कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं ते म्हणतात. त्याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये प्रसारित झालेला विद्या पाटील यांचा सुवर्ण क्षण हा लेख आम्हाला खूप आवडला. जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला पाहिजे याविषयी जीवनात कसं जगावं याविषयी उपयुक्त माहिती प्रसारित केली. प्रसारणाबद्दल धन्यवाद हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. प्रसेनजीत धेंडे श्रीधर धेंडे मंगल धेंडे प्राजक्ता धनसरे मयंक अमिता लोंढे रिया अमृता कांबळे रितिशा आशिष धेंडे अतुल धेंडे अभिदीप धेंडे स्वराज धेंडे अथर्व धेंडे पल्लवी धेंडे श्रद्धा कांबळे जयवर्धन कांबळे समस्त धेंडे परिवार मुक्काम पोस्ट सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगलीचे हे श्रोते आहेत आणि आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्यापर्यंत पोहोचलेल्या सर्वच पत्रांना आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये पोहोच दिलेली आहे. याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश आणावकर यांची गीतरचना.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता अशोकजी परांजपे यांची गीत आणि संगीत रचना, सुमन कल्याणपूर यांचा आवाज।

0: अरुणदाते आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
5: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
4: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार मस्त मजेदार,
5: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
0: श्रोते, याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
6: शमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
7: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍपवर.
0: FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रदीप जोशी. त्यांच्या आयुष्यातले अनुभव, प्रसंग, काही आठवणी आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार.
1: तुम्ही मूळचे कोल्हापूरचे?
2: आम्ही मूळचे तसे उकेरी तालुका अर्जुन. माझा जन्म कडगाव तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर, पण माझं बालपण सगळं कोल्हापुरात गेलेलं आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही कोल्हापुरात असल्यामुळे.
1: बरोबर. आणि तुमचा केटरिंगचा व्यवसाय आहे, गेले कित्येक वर्ष हा चालू आहे व्यवसाय?
2: गेले जवळ 48 वर्ष आम्ही हा व्यवसाय करतोय.
1: बापरे, प्रदीर्घ अनुभव आहे. या सगळ्याविषयी आपण पुढे बघूया हळूहळू. सुरुवातीला तुमचं बालपण सांगा, कसं काही आठवणी, शाळा वगैरे.
2: माझं प्राथमिक शिक्षण गांधी विद्यालय महानगरपालिकेची शाळा होती खरी कॉर्नरला, तिथे झाली. त्यानंतर पूर्वी आम्ही शाळा शिकूनच कॅटरिंग मध्ये म्हणजे वाढायला जात होतो, त्या स्वरूपात काम करून म्हणजे स्वतःचा चरितार्थ सगळे घरातले आम्ही भागवत होतो.
1: बरोबर.
2: त्यानंतर माझं हायस्कूल झालं न्यू हायस्कूल. त्यानंतर 11वी 12वी एस एम लोहिया FYSYTY गोखले कॉलेज, आणि त्यानंतर MA इकॉनॉमिक्स शिवाजी युनिव्हर्सिटी मधून केलेलं आहे. त्यानंतर अगदी 2015-16 मध्ये टूर्स अँड ट्रॅव्हलर्स पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा युनिव्हर्सिटीतून केलेला आहे.
1: बर, तोही कोर्स केला.
2: हो हो.
1: शाळा जी तुमची गांधी विद्यालय महानगरपालिकेची वगैरे म्हणलात, तर त्यावेळेचे काही प्रसंग किंवा शिक्षक काही आठवत आहेत का? किंवा हायस्कूलला गेल्यावर न्यू हायस्कूलचे असतील शिक्षक वगैरे कोणी?
2: प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे आजपर्यंत माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, तसेच शाळेतल्या शिक्षकांचे म्हणजे माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांचे सुद्धा आज अखेर घरचे संबंध आहेत. घरात येणं जाणं आहे अजूनही.
1: अरे वा,
2: त्यामुळे खूप छान जिव्हाळ्याचे संबंध शिक्षकांच्या बरोबर आहेत.
1: आणि नंतर कॉलेज जीवनातली काही आठवण, प्रसंग सांगण्यासारखं.
2: कॉलेज तर गोखले कॉलेजमध्ये आम्ही टीक नेचर क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ह्या गोष्टी करत होतो. त्यामुळे कॉलेजमधल्या सर्व लोक म्हणजे तिन्ही फॅकल्टीमध्ये आम्हाला स्वच्छंद वावरायला मिळत होतं.
1: अरे वा.
2: भित्तीपत्रक, पथनाट्य अशा अनेक माध्यमातून म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही कनेक्ट होतो सगळ्या फॅकल्टीशी.
1: मग तुम्हाला हे म्हणजे सांस्कृतिक हे क्षेत्र आहे, याची पहिल्यापासूनच आवड होती तशी अगदी शालेय जीवनापासून?
2: हा, सी डी जोशी सर म्हणून एक आमचे सर होते हायस्कूल मध्ये, जे सूत्रधार वगैरे याचे डायरेक्शन केलेले होते. त्यांनी भटक्याचं भविष्य म्हणून एक नाटक बसवलेलं होतं. पहिल्यांदा त्यांनी मला रंगमंचावर संधी दिली 6वीला असताना. त्यानंतर थोडीशी ओढ निर्माण झाली, पण कॉलेजमध्ये ग्रुप असा भेटत गेला आणि सांस्कृतिक चळवळी म्हणजे याच्यासाठी आम्ही सगळे काम करायला लागलो. म्हणजे डॉक्टर जगदाळे म्हणून एक शिक्षक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निसर्गाचे अनेक गोष्टी म्हणजे जिओलॉजिकल हे असू देत किंवा बऱ्याच जे पर्यावरणाविषयी त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे आमच्या कॉलेज जीवनामध्ये खूप काही शिकायला मिळालं आम्हाला. आताचे ते पर्यावरणावर काम करणारे उदय गायकवाड आहेत किंवा ही मंडळी आमचे मित्र मंडळी, त्यावेळेचे आम्ही एकत्र सगळे त्या प्रवाहात एकत्र काम करत होतो. आम्ही आमच्या व्यवसायानिमित्त वेगळे झालो, त्याने ती

0: हा तुमचा व्यवसाय म्हणजे पहिल्यापासून तुम्ही काम करत होता ह्या केटरिंग मधलं, तुम्ही वाढणं वगैरे याच्यापासून सुरुवात झाली तुमची म्हणलात, आणि
1: हो
0: शिक्षण तुम्ही घेत गेला त्यामध्ये हे पर्यावरण विषयक काम केलं, आणि पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ते इकॉनॉमिक्स मध्ये केलं, हे असं
1: हाँ.
0: वेगवेगळं कसं सगळं झालं, म्हणजे काय त्यामागचं हे?
1: नाही, असे वेगवेगळे टप्पे, 11वी 12वी सायन्स झालं माझं. सायन्समध्ये काही म्हणजे घरच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही सायन्समध्ये थांबला, ब्रेक मिळाला. त्यानंतर 11वी 12वी नंतर मी आर्ट्स घेतलं.
0: बर
1: आर्ट्समध्ये इकॉनॉमिक्स हा विषय आवडीचा होता, त्यामुळे त्यात पुढे ग्रॅज्युएशन केलं. आणि मधल्या कालखंडामध्ये एक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणून एक एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक कोर्स होता 1 वर्षाचा, तो पण केला. पण नेमकं त्याच वेळेला पद्मसिंह पाटील आपले हे होते एज्युकेशन मिनिस्टर, त्यांनी ते झिरो बजेट डिक्लेअर केलं, त्यामुळे नोकरी तिथं त्यावेळेला करता आली नाही. मग मी व्यवसायात
0: हा व्यवसाय तुमचं पहिल्यापासून काम केलं म्हणलात तर हा तुमचा पिढीचाच व्यवसाय होता की कसं?
1: थोरले बंधू आणि मी,
0: बर,
1: आम्ही 3-4 बंधू एकूण. थोरले आणि मी ह्या व्यवसायामध्ये स्थिर झालो. 2 नंबरचे बंधू LIC ला डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून रुजू झाले, पण ते सुद्धा शालेय जीवनामध्ये आमच्या आम्ही एकत्र वाढायला जात होतो.
0: बर. आता बालपणी हे तुम्ही शालेय जीवनामध्ये हे काम केलं म्हणलात, आणि आता तुम्ही चौघ भाऊ हे बोललात, तर तुमचं बालपण त्यावेळेचं कौटुंबिक जीवन ते कसं होतं? म्हणजे तुम्ही 4 भाऊ, आई वडील,
1: वडील बहीण, हा एकत्र कुटुंब आमचं आहे अजूनही.
0: बर,
1: त्यावेळेला अगदी छोट्याशा घरात गल्लीत आम्ही राहत होतो, आणि म्हणजे अतिशय हलाखीची परिस्थिती होती. त्यातून आम्ही मार्गक्रमण करत आज इथपर्यंत आलेलो आहोत.
0: एकूण किती भावंड तुम्ही?
1: आम्ही 4 भाऊ 1 बहीण.
0: बर, अजूनही एकत्र कुटुंब तुमचं व्यवस्थित आहे?
1: व्यवस्थित एकत्र.
0: नक्कीच खूप छान, कारण आता एकत्र कुटुंब पद्धती कमी होती आहे हळूहळू असं आपण बघतोय चित्र कुठेतरी, आणि त्यामध्ये हे अशा पद्धतीनं राहणं आजकाल खरंच नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्ही हा व्यवसाय मग तुम्ही दोघा भावांनी मिळून सुरू केला केटरिंगचा? पूर्ण शिक्षण झाल्यावर की कुठं त्या दरम्यान काही छोटी मोठी नोकरी वगैरे कुठं काही केलीत का कसं?
1: नाही, नोकरी नोकरीचा पिंडच नाही माझा.
0: बर,
1: व्यवसाय प्रत्येक मराठी तरुणांनी व्यवसाय करावा ह्या वृत्तीचा मी आहे.
0: अरे वा, छान.
1: नोकरीतून दुसऱ्याची गुलामी होते असं माझं वैयक्तिक मत आहे.
0: हा हा, मग हाच व्यवसाय केटरिंगचा करावा हे कधी मनात आलं आणि याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल काय सांगाल?
1: मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये नोकरीचा विचार होता, त्यावेळेला माझं नाव होतं त्यांच्या लिस्टमध्ये, पण झिरो बजेट गव्हर्नमेंटने जारी केल्यामुळे नोकरी थांबली. नोकरी मिळणार नाही म्हटल्यानंतर मी व्यवसायाकडे, मी आता म्हटलं आपला आहे पहिल्यापासून आपण ज्या व्यवसायात बघतो, आणि त्याच वेळेला प्रधानमंत्री योजना कर्ज योजना मिळाली, त्यातून थोडंफार आर्थिक हातभार लागला, आणि थोडेसे आम्हाला लागणारे उपकरण म्हणजे भांडी ताटवाटी ते घेऊन आम्ही व्यवसायाला सुरुवात केली.
0: बर, सुरुवातीचा अनुभव कसा होता? कारण तो किती वर्षांपूर्वीचा काळ की जेव्हा तुम्ही हे सुरू केलं, आणि त्यावेळेला आलेले अनुभव किंवा सुरुवात नेमकी कशी झाली, कशी ऑर्डर किंवा काय, थोडंफार कमी जास्त होणं अनुभवानं शिकत शिकत आपण गेलो, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: एक म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही या व्यवसायात असल्यामुळं अनुभवाची वाण नव्हती.
0: बर,
1: अनुभव तर होतात, लोकांशी कनेक्टिंग म्हणजे कॉन्टॅक्ट वाढत जसं गेले तसं व्यवसाय वाढत गेला. थोडं कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहेत, पण आपण एकीनं राहिल्यामुळं लोकांशी व्यवस्थित राहिल्यामुळं आज त्या माध्यमातून आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्यावेळेला लोकांनी सुद्धा सहकार्य खूप केलं, नवीन नवीन ग्राहकांनी आम्हाला मदत केली.
0: आतापर्यंत, आता सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की 48 वर्षांपासून हा व्यवसाय तुमचा आज चालू आहे, इतक्या वर्षातले आजवर आलेले अनुभव एक थोडक्यात, काही लक्षात राहिलेला प्रसंग असं काही सांगू शकाल का?
1: अनेक राजकीय लोक

0: चिकनची कामं आम्ही केलेली आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला त्यामध्ये हातभार दिलेला आहे, लावलेला आमच्या व्यवसायाला वाढीसाठी. तसंच सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि बहुजन समाजाचा आम्हाला खूप मला म्हणजे आमच्या ह्या फर्मला खूप सहकार्य मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळं व्यवसायामध्ये अशी कुठं मागं वळून बघण्याची अवस्था मला म्हणजे झालेली नाही आहे. खूप छान पद्धतीनं उत्तरोत्तर आमची प्रगती होत गेलेली आहे.
1: अरे वा छान. कोल्हापूर वासीय आहात ते अंबाबाईच्या कृपेनं छान अगदी व्यवस्थित यश
0: मिळालं.
1: एकूण तुमचं हा शिक्षण झालं पूर्ण, त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरू केलात, हे सगळं झाल्यानंतर आयुष्यातला टप्पा म्हणजे विवाहाचा येतो. तर तुमच्या पत्नी त्यांची आजवर तुम्हाला लाभलेली साथ, तुमची मुलं, कौटुंबिक हे जीवन तुमचं, त्याबद्दल काय सांगाल?
0: 1993 साली माझा प्रेमविवाह झाला.
1: बर.
0: माझी पत्नी माझ्याच कॉलेजमध्ये माझ्या बरोबर शिकत होती. 93 सालानंतर दोन मुलं छान सेटल झालेली आहेत. थोरला पुण्यातल्या एका कंपनीमध्ये काम करतो आहे, पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. धाकटा कॅटरिंग मध्येच आहे, व्यवस्थित आहेत, निर्व्यसनी आहेत, आई अंबाबाईच्या कृपेनं छान आहे सगळं.
1: अरे छान. पत्नी त्यांच्याबद्दल काय सांगाल, आजवर तुम्हाला लाभलेली साथ?
0: खूपच समजस आहे, जोडीदार असावी तर माझ्या पत्नी सरकार असं मी म्हणेन. कुठंही कसली तक्रार नाही. आमच्या व्यवसायामध्ये वेळ काळाचं बंधन अजिबात नसतं.
1: अगदी बरोबर.
0: तुम्ही ह्या वेळेला चालात, आयुष्यात तक्रार काही नाही केली.
1: अरे छान. तुमच्या ह्या कामानिमित्त तुम्ही बाहेर बराच काळ राहिलात किंवा वेळ देऊ शकला नाही, तर घरची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेललेली आहे. आणि
0: एकत्र कुटुंब असल्यामुळं सगळ्यांचं सहकार्यानं ते रेटलं गेलं व्यवस्थित.
1: अगदी अगदी नक्की. आजवरच्या आयुष्यातला एखादा कठीण प्रसंग काय सांगता येईल का, की ज्यावर तुम्ही कशी मात केली, त्यातून कसं बाहेर आला, एखादी आठवण प्रसंग?
0: दुःखद प्रसंग म्हणावं तर आईचा मृत्यू, माझ्या अचानकच मृत्यू, म्हणजे ते अनपेक्षितपणे घडलेली गोष्ट. त्यातून सावरायला खूप वर्ष लागली. त्यावेळेला मन पण असं तरुण होतं, त्यामुळं आधार द्यायला फार कोण नव्हते. आईच आमच्या दृष्टिकोनातून सर्वस्व होतं. त्या मृत्यू एक आम्हाला चटका लावणारा होता.
1: पण काळ हे प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं, आणि त्यातून मग आपण हळूहळू बाहेर पडतो. आपलं आयुष्य म्हणलं तर आनंदाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग हे दोन्ही येतच राहतात. तसे तुम्ही आता ही जशी आठवण सांगितली, तसं आनंदाचा एखादा प्रसंग?
0: ग्राहकांचं समाधान हाच आमच्या दृष्टिकोनातून आनंद आहे.
1: अरे वा छान.
0: आम्ही प्रत्येक इव्हेंटला ग्राहकाचं समाधान जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. चुकून एखाद्या इव्हेंटला जर ग्राहकाने आमच्याविषयी नाराजी व्यक्त केली तर आम्ही अस्वस्थ होतो, कारण आयुष्यात काही मिळवलं नाही असं वाटतं. पण ग्राहकांचं समाधान करण्यातच आमचं समाधान आहे.
1: मगाशी तुम्ही म्हणलात की 2015-16 साली तुम्ही ट्रॅव्हलिंग संदर्भातला एखादा कोर्स केला. हा सगळा व्यवसाय सुरू असताना, व्यवस्थित चालू असताना, पुन्हा ते नव्यानं शिकावं किंवा आपल्या एक व्यवसायाला एक जोडधंदा म्हणूया, किंवा काय, कोणत्या उद्देशानं हे हा कोर्स केलात आणि त्यामध्ये कशी तुमची झाली वाटचाल?
0: थोडासा जे कॉम्पिटिशन ह्या व्यवसायामध्ये वाढत गेली, तसं थोडा सेटबॅक व्हायला लागला ह्या व्यवसायामध्ये थोडा. मग काही इंटरनॅशनल टूर्स किंवा डोमेस्टिक टूर्स आयोजित करावं असं डोक्यात यायला लागलं. आणि त्या दरम्यान त्या डिपार्टमेंटला माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर मीना पोद्दार म्हणून, जागृती डिपार्टमेंटला. आम्ही एका ठिकाणी असंच एका कार्यक्रमात आलो असताना त्या म्हटल्या की ऍडमिशन घे, बघ काय होतं ते. आणि दुपारी 2 ते 4 हा कालावधी वेळ होती त्या कोर्सची, त्यामुळे ते सहज शक्य झालं आणि झालं व्यवस्थित.
1: मग तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये काही तुम्ही केलं का काम?
0: नाही, त्यानंतर कोरोना काळ, महापूर अशा कठीण प्रसंगातून जावं लागलं
1: सगळ्यांना. हो बरोबर.
0: त्यामुळं तिकडं दुर्लक्ष झालं थोडस. नवीन काहीतरी करणं कोरोना काळामध्ये तर ते एक जीव घेण्याच होत, त्यामुळं आहे
1: की त्यामुळे आहे ते आपलं व्यवस्थित चालू ठेवणं हे महत्वाचं होत. आता एक संकल्पना तुमच्या डोक्यात आली, काहीतरी जोड व्यवसाय करावा, त्या दृष्टीनं आपण हा

0: तुम्ही कोर्स केलात, पण एकूण तुमचा हा केटरिंगचा व्यवसाय आज इतके वर्ष करत असताना त्यामध्ये बराच काळ वेळ तुमचा दिवसाचा जातो, कालावधी जातो, कौटुंबिक आयुष्य आहेच, आणि पण हे सगळं करत असताना स्वतःची एक आवड छंद जोपासण्यासाठी काही वेळ मिळाला का, किंवा तसे तुमचे काही छंद आवड निवड काही आहे का, त्याबद्दल काय सांगाल?
1: मला तर जंगल भ्रमंती खूप आवडते, पशुपक्षी. आणि आमचा ग्रुप एक आहे कॉलेजचा, कधी वेळ मिळेल त्यावेळेला जंगल भ्रमंतीसाठी बाहेर पडतो.
0: अरे वा,
1: अगदी पूर्वीपासून आतापर्यंत.
0: अरे वा.
1: आणि ह्या सगळ्याच्या मध्ये सामाजिक कार्य माझे केटरिंग असोसिएशन आहे, त्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक कार्य आम्ही करतो. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो पूर्व परिस्थितीमध्ये आम्ही अन्नदान करत होतो, म्हणजे कॅटरिंग असोसिएशन, हॉटेल मालक संघ आणि सीए असोसिएशन, तिन्ही तिघांच्या माध्यमातून दररोज 50,000 लोकांना आम्ही अन्न पुरवत होतो पूर्व परिस्थितीमध्ये. त्यानंतर कोरोना काळामध्ये काही ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांना आमच्या क्लाउड किचन मधनं आम्ही अन्न पुरवत होतो. अशा पद्धतीनं जेवढं जमल तेवढं आम्ही सामाजिक कार्य करत असतो.
0: बर, आता हे समाज कार्य झालं, पण छंद आवड म्हणलं तर जंगल भ्रमंती.
1: जंगल भ्रमंती, जंगल भ्रमंती
0: हे तुम्ही म्हणलात, त्यातला काही अनुभव एखादा असा छान सांगण्यासारखा लक्षात राहिलेला काही प्रसंग काही आहे का, कुठली एखादी ठिकाणची आठवण?
1: गाझीपूर मधले अनेक प्राण्यांचा संघर्ष, म्हणजे गव्यांचा संघर्ष बघितला, दोन गव्यांची झुंज.
0: अरे वा.
1: त्यानंतर हडक्याची सरी म्हणून गाझीपूर मध्ये एक आहे, तिथे जात असताना मण्यार साप पाय पडत होता आमच्या एका मित्राचा, म्हणजे तो एक आठवणीत आलेला किस्सा आहे. ते अतिशय म्हणजे एक सेकंदाचा अवध आहे, तो पाय जर पडला असता तर कदाचित दुर्घटना घडली असती. त्यानंतर पन्हाळ्यावरचा एक प्रसंग आहे, आम्ही एका ठिकाणी बसलेलो होतो रात्री जेवत उसाटीवर, आणि सज्जाकोटीवर जायचं आणि तिथे जेवायला बसायचं असं, त्याच वेळेला तिथे बिबट्या येऊन गेलेला होता अगदी, म्हणजे आम्ही चुकून तिकडे आलो असतो. हा, अशा पद अनेक. त्यानंतर मायनीला फ्लेमिंगो पक्षी, मायनीचे ते फ्लेमिंगो पक्षी जर बघितले तर डोळ्याचं पारणं फिरतं, सुवर्ण पंख म्हटलं जातं त्याला. रात्रभर प्रवास करायचा आणि पहाटे त्या पक्ष्यांचं एक विहंगम दृश्य, खूप छान मनाला मोहक.
0: अरे वा छान, म्हणजे तुम्ही जो कोर्स केला तो त्याच्या मागे खरं तर ही तुमची पर्यटनाची आवड आहे ते म्हणायला हरकत नाही, त्या दृष्टीनं तुम्ही ते हे केलं आणि मुळात आवड असल्यामुळे इतके छान अनुभव तुम्ही आज गोळा केलेले आहेत आयुष्यात, हे छान क्षण जगलेले आहात असं म्हणायला हरकत. आता मग सध्या तुम्ही हा व्यवसाय अजूनही बघतात का, तुमची मुलं आज सांभाळ?
1: नाही, मी आणि माझा मुलगा बघतो. दुर्दैवानं मागच्याच वर्षी माझ्या थोरल्या बंधूंचं निधन झालं, ते कॅटरिंग मध्ये सर्वे सर्व होते, त्यामुळे आता आम्ही दोघं ह्या व्यवसायामध्ये आहे.
0: आज सगळ्यात हा व्यवसाय सांभाळत आहात यशस्वीपणे, जवळपास आता 50 वर्ष होतील म्हणायला हरकत नाही. हा सगळा अनुभव गोळा करता करता काही खंत काही राहिली आहे का, की म्हणजे अमुक एक करायचं होतं पण ते जमलं नाही ह्या सगळ्या रहाट गाडग्यामुळे किंवा
1: त्याच्यामुळे? पहिल्यापासून एक इच्छा होती ह्या कोल्हापूरमध्ये एक हॉल किंवा एखादं लग्नासाठी व्यवस्थापनासाठी एखादा मोठा लॉन असावं,
0: हे
1: होऊ शकलं नाही, त्याची एक खंत आहे.
0: बर बर.
1: माझे आणखीन एक संस्था आहे, सर्वी निवासनिक पुरोहित मंडळ, जी पौरोहित्य करणारी संस्था आहे, त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आता.
0: अरे वा.
1: तर त्या याच्यामध्ये ना आम्ही निर्माल्य टाकू नका, गणपतीचं विसर्जन शक्यतो तुम्ही कृत्रिम तळ्यामध्ये करा, पंचगंगेचं जितकं हे करता येईल किंवा आपल्या जलस्त्रोत्राचं जेवढं चांगल्या पद्धतीनं संगोपन करता येईल तेवढं करा, अशा पद्धतीचं आव्हान आम्ही प्रत्येक खेपेला ज्या ज्या यजमानांच्या घरी जाऊ तिथं करत असतो.
0: अरे वा.
1: वडील माझे याज्ञिकी म्हणजे पौरोहित्य करणारे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेला परिस्थिती अशी होती की राबल्याशिवाय काही मिळत नव्हतं, त्यावेळेला मी सुद्धा पौरोहित्य करतो, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो. मी त्या संस्थेशी जोडल्या गेल्या.

0: आणि बरेच माझे सहकारी मित्र चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात, त्यामुळे मी करवी निवासनी पुरोहित मंडळ म्हणून एक मंडळ स्थापन केलं आणि त्याची आज 25 वर्ष झाली. पूर्ण 25 वर्ष मी कार्यरत आहे त्या संस्थेतर्फे.
1: अरे वा छान, म्हणजे तेही एक वेगळ्या प्रकारचं कार्य तुमच्या हातावर घडत आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे जाऊन आणखी काय करायचं आहे किंवा काही एखादं गोष्ट करायची इच्छा आहे वगैरे असं काही, त्याबद्दल काय सांगाल?
0: मी आता करायची खूप इच्छा आहे पण शारीरिक स्वास्थ्य नसल्यामुळे, साठी ओलांडली त्यामुळे शरीर साथ देत नाही. मन खूप मोठं आहे म्हणजे तरुण आहे पण शरीर साथ देत नाही, आहे त्यात समाधान आहे, सगळं व्यवस्थित आहे.
1: नक्कीच नक्कीच. एक सुरुवातीचा विचार मगाशी तुम्ही सांगितलं की मराठी तरुणांनी व्यवसायाकडे वळावं, नोकरी स्वतःचं काहीतरी करावं आणि व्यवसायाकडे वळावं, आणि त्या उद्देशानं तुम्ही तुमची वाटचाल केलीत. आता हा जवळपास 48 वर्षांचा अनुभव तुमच्याकडे आहे, तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्ही सांभाळलेला आहे, तर त्यावरून एक छोटासा सल्ला म्हणा किंवा एक तुमचा विचार काय सांगाल आजच्या पिढीला या
0: सगळ्यां बळ वाढते. समाजामध्ये आता तेढ जी निर्माण झालेली आहे ती तेढ न करता सर्वांनी आपापसात सामंजस्यानं वागावं आणि जितकी एकी असेल तेवढा आपल्या प्रगती होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच. एकूणच म्हणजे हा मित्रत्वाचा सल्लाच म्हणूया खरं तर, फक्त हा तुमच्या विचाराचा किंवा तुमचा एक मार्गदर्शनपर सल्लाच म्हणेन मी की सर्वांनी अशा पद्धतीनं विचार करून जर वागलं तर आपली वाटचाल नक्कीच यशस्वी आणि समाधानकारकरित्या होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगाल, ते गाणं आपण ऐकूया आणि आज इथेच थांबूया.
0: फिरत्या काकावरती मातीला आकार विठ्ठला तू वेळा तुम्हाला.
1: छान, हे गाणं आपण ऐकूयाच, पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, तुमची ही जीवन कहाणी सांगितली त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण प्रदीप जोशी यांचा जीवनप्रवास ऐकलात. त्यांच्याशी बातचीत केली होती अमृता खानोलकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवनगाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन. यानिमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मधुकर जोशी यांची गीतरचना, वसंत प्रभू यांचं संगीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम रामचरित मानस गान. आज या कार्यक्रमाचा भाग 365 आम्ही प्रसारित करत आहोत. गायक कलाकार शोभना राव, संत तुलसीदास यांची रचना, संगीत रचना सतीश भाटिया यांची.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. गायक कलाकार शोभना राव, संत तुलसीदास यांची रचना आणि सतीश भाटिया यांची संगीत रचना. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11:12 झालेले आहेत. ऐकूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

दिल विल प्यार व्यार या चित्रपटासाठी हरिहरन यांचा आवाज आताच आपण ऐकलात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये थ्री इडियट्स या चित्रपटासाठी सोनू निगम यांचा आवाज, स्वानंद किरकिरे यांची गीतरचना, शांतनू मोयत्रा यांची संगीत रचना.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. कार्यक्रमात आता रंग दे बसंती या चित्रपटासाठी ए आर रहमान आणि नरेश यांचा आवाज, प्रसून जोशी यांची गीतरचना, ए आर रहमान यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:35 आणि 30 सेकंद झालेले आहेत. कार्यक्रमात आता हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड, करसन सगाठी आणि सहकाऱ्यांचा आवाज, महबूब यांची गीतरचना, इस्माईल दरबारी यांची संगीतरचना.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: शमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
1: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक दुपारी 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजत आहेत, थोड्याच वेळात ऐकूया वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनी.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीत गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गंमत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांची कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल.
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी, मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणार आहे माणिक वर्माच बर का, हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही, कारण त्यांचा

गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी, कारण बरेच जण विचारतात भारती वगैरे वंदना हे काम करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही, कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही हो, दोन वाक्य मला बोलता येणार नाही, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 त्या आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच, आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे, आता तसं होत नाही. तसं CR व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते, आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत. अहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला, कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं, ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना म्हणते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते, कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे, तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर, तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी, त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं, आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पदं ही गायला अत्यंत अवघड, आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाची चाली, म्हणजे पहिली परत तीच. स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपबली तो नर शार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृतची गोपाला ते जवळजवळ ख्याल आहे सूरमल्लारचा, त्याच्यावरतीच आहे ते, तर ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मग आत्मा ग मला त्या मनाने सोपं आहे, कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाहीये, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मना मनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिकहो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत
1: आजही लागतात,
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर क्रुद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीतं ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे, म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीतं रेकॉर्ड करा. आणि मग बाळ मात्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि क्रुद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही, आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण क्रुद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिकताईंचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीप तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य, त्याच तालमीवर, त्याच रागावर, त्याच चिजेवर, त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे, सुरांच्या पलीकडे, तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते, त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सिम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावना तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वाह, क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु अनेक फुललात निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार? आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसली होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम वाहवा यायची, आणि खूप जोरात वाहवा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या लोकांना, कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत? त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी म्हणत, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. माणिक ते म्हणाल्या, का ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी,
0: वा वा
1: हसले मनी चांदणी.

0: शोभताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत, पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच आहे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का? या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावर पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्या बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय हे बाळ, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना, म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण हा माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं. वा.

0: रसिक हो, माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीत तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिकताईंना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळ्या तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकंसं बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलंय ते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते, पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाराच्या पुढे यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहावे ना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काय उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटतं. इतकं रसिकांचं प्रेम फार, म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते, काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार, कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बीए ला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
0: किती विश्वास होता ना,
1: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या,
0: गाणं विसरले,
1: चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे, पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया, काय कार्यक्रम करायचा असं झालं. तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला, आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली, हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या, आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता, इतका प्रचंड विश्वास. आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची, ते पहिलं गाणं क्षणभर उघड नयन देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
0: डोळ्यात पाणी आलं,
1: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होतं.

पण हे सगळे गीत प्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेलं आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या.

0: असे. आणि त्यावर्षी सवाई गंधर्वला ज्या माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार, सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं, की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याचे बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा, हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथ बुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस, ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग, आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथ बुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिक ते गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 74 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशी ही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात, एकतर भावपूर्णता, शुद्धता, रिया.

0: राजशिस्त, सातत्य, समर्पण या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका खरंच शुभदाताई. आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोतो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू क चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझं लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेल्लेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊबंदांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंची भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार, किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते,

माझी उंची जेमतेम कंपाऊंड पर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठ मोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधी कधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती, पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटस. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठाळ्या बसेल असा मोठा आवाज झाला, आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले, आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. 2 वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली 2 नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली, आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला का हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थिती

0: आपल्या शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळा फुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड. तुटून पडलेलं होतं पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललितलेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

किंमत 3,283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल. तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीएसई इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

0: नारायण कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहू ना आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोक संदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा,

केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,370

₹96,000 तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन ₹45,143 झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल ₹51,990 पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीची जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: कथा सुधा में सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी आभूषण. आज सुनते हैं इस कहानी की पहली कड़ी.

0: मंडळी, काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कविमनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्यवाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कविमित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये, माझ्यासोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाड कडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटले ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशे ड्याशे असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का त्याच्यामध्ये शृंगार असेल?
2: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी.

0: पोह तो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी, तिलाजणे अनहासणे घायाळती कातिल अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातिल अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी। या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं। या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे। मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी।
1: खरंय, अगदी खरंय। म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते। तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
0: हो, अगदीच। मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते। म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात। तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता। तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच, आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा। चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल। आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय, तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती।
1: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी। मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या, आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
0: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे, सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचं तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला, तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप। सो ती एक कविता मला आठवते, आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवी पासून सातवीपर्यंत, म्हणजे दोन वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर, तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती, आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती, आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं, कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून।
1: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
0: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत, त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत, आणि आत्ता हल्ली बाऊल मी वाचतोय सौमित्रांचं, तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी, आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या।
1: यापुढे काय ऐकवशील?
0: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे, आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती, म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो, आणि

0: तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठल्याही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचं मुलावर, मुलाचं आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो, आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
1: अच्छा.
0: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो. देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो. तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डुलतं दूर दूर पसरतं. सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे. नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का. सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं. पानाला कुणाची संगत असते रानोरान, पानाला कुणाची संगत असते रानोरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: वा, खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं. आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माय सांग कुठं तुझं माहेर सासर, नदी माय सांग कुठं तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर. नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माय सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माय सांग बये किती खोल तुझा डोह, पैल तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह. नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात. तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये मला मिळू दे समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खरं तर अशा कविता. पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय तो, महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं, विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे, कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय. मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो, तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय, यार आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहितीये की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू, झोपून जाऊ किंवा झोप अपूर्ण झाले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो, आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर, उंच हो, आभाळाला स्पर्श कर. तग धर, उंच हो, आभाळाला स्पर्श कर. बाभळीचा काटा हो, कैलासाचा माथा हो. शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी. धुंद हो, बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा भंग हो. हातामध्ये टाळ धर, गोंगाटाचा ताल धर. हातामध्ये टाळ धर, गोंगाटाचा ताल धर. ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये तर भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नाही असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान. याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
2: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
0: संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

गारंबीचा बापू या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांनी गायलं होतं. संगीतकार भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

अन्नपूर्णा चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांनी गायलं होतं आणि या गीताला संगीत दिलं होतं स्नेहल भाटकर यांनी. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

0: की गायिका जिनकी सूंधी आवाज में है सुकून।
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक। लेखन आणि निवेदन मकरंद जोशी।
2: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चा सत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे। बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे। मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे। असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे।
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर।
3: 6:20 होत आहेत। आता संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू।

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: आपल्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊल खुणांमधील एक अतिशय महत्वाची आणि कालातीत ठरलेली अशी खूण म्हणजे ग्रंथालय. ज्ञान आणि माहितीची पाणपोईच असं सार्थ वर्णन ग्रंथालयांचं करता येतं. प्राचीन काळातील नालंदा, तक्षशिला, वाराणसी येथील समृद्ध ग्रंथालयांपासून ते अगदी आजच्या काळातल्या डिजिटल झालेल्या ग्रंथालयांपर्यंतचा प्रवास म्हणजे आपल्या साहित्यिक परंपरेला संपन्न, बहुविध आणि सशक्त बनवणाऱ्या चळवळीचाच प्रवास म्हटला पाहिजे. अगदी मध्ययुगातील राजेशाहीच्या काळातही काश्मीर, बिकानेर, म्हैसूर, तंजावूर या राजघराण्यांनी उभारलेली ग्रंथालये असोत किंवा ब्रिटिशांच्या परकीय राजवटीत निर्माण झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज असोत, या सगळ्या ग्रंथालयांनी जसे उत्तम वाचक घडवले त्याचप्रमाणे याच वाचकांमधून उत्तम लेखक साहित्यिकही घडवले. ग्रंथालयांविषयी बोलताना प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य आठवतं, तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट अचूक माहिती हवी आणि ती म्हणजे ग्रंथालय कुठे आहे. ग्रंथालयांचं महत्व सांगण्यासाठी यापेक्षा वेगळं काही बोलायलाच नको, नाही का? आधुनिक काळातल्या भारतातल्या ग्रंथालयांचा इतिहास सांगतो की सन 1804 मध्ये मुंबईतील एशियाटिक सोसायटीचं ग्रंथालय स्थापन करण्यात आलं. त्यानंतर सन 1835 मध्ये कलकत्ता पब्लिक लायब्ररी हे सार्वजनिक ग्रंथालय सुरू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर याचंच रूपांतर भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयात झालं. ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्रात सुरू झालेलं पहिलं सार्वजनिक वाचनालय म्हणजे 1838 साली तेव्हाच्या अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगर मध्ये सुरू झालेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. अशा नेटिव्ह जनरल लायब्ररीज तेव्हा मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सावंतवाडी, नाशिक, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आल्या. ठाणे शहरातलं पहिलं सरकारी सार्वजनिक वाचनालय म्हणजे सन 1850 मध्ये स्थापन करण्यात आलेली ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी. तत्कालीन जिल्हा न्यायाधीश की यांनी पुढाकार घेऊन हे ग्रंथालय स्थापन केलं. तेव्हा या ग्रंथालयात बॉम्बे गॅझेट आणि बॉम्बे समाचार या वर्तमानपत्रांबरोबरच पुणे ज्ञानप्रकाश हे साप्ताहिकही घेतलं जात असे. त्याचप्रमाणे ठाण्यातून प्रकाशित होणारी अरुणोदय आणि सूर्योदय ही वर्तमानपत्रही संपादकांकडून वाचनालयाला विनामूल्य मिळत असत. पुढे ठाण्याचे जिल्हाधिकारी W.B. म्युलक यांनी स्वखर्चाने या वाचनालयाला इमारत बांधून दिली, त्यामुळे वाचनालयाचं नामकरण म्युलक लायब्ररी असं करण्यात आलं. 1965 मध्ये या ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष सीताराम व्ही सावंत यांनी पुढाकार घेऊन या वाचनालयाचं नाव ठाणे नगर वाचन मंदिर असं केलं. आज 175 वर्षांची वाटचाल पूर्ण केलेलं हे ग्रंथालय संगणकीकरणाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना अधिक तत्पर सेवा पुरवत आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ प्रकाशन, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम आयोजित करून साहित्याचा प्रसारही करत आहे. ठाणे नगर वाचन मंदिराच्या विविध उपक्रमांविषयी त्याच्या कार्यवाह स्वाती कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेऊया.
2: 175 वर्ष झाले म्हणून कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, पुस्तक प्रकाशन, वेगवेगळ्या लेखकांना बोलवणं, मुलांसाठीचे कार्यक्रम, महिलांसाठी कार्यक्रम, असा अनेक प्रकारांनी कार्यक्रमांचा हे घेतला जात आहे म्हणजे आढावा. आणि आमच्याकडे विशेष म्हणजे तीन भाषांमध्ये पुस्तकं घेतली जातात, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तीन भाषांमध्ये असलेली एकमेव लायब्ररी आहे आमची.

0: आणि नगर वाचन म्हणजे, आणि मुलांच्या घरातल्या अडचणी लक्षात घेऊन अभ्यासिकेचा सुद्धा विचार केलेला आहे आमच्या अध्यक्षांनी केदार जोशी यांनी, आणि त्यांनी दोन मजल्यांवर आता पूर्णत अभ्यासिका तयार केलेली आहे आणि ती सुद्धा मुलांना परवडेल अशीच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देशच नाही मुळात, पण मुलांना खरंच घरात कधी कधी जागा नसते, अभ्यास करता येत नाही, हे जाणून त्यांनी केलेलं आहे. आणि मुलांना विशेषतः बालकांसाठी खरोखर खूप काम करायची गरज आहे. आम्ही जर म्हणजे टीव्हीवर दाखवतात ना सगळ्या त्यांच्या काही इंग्लिश आहेत सिरीज, त्या सगळ्याची पुस्तकं आहेत आणि ती सगळी पुस्तकं आम्ही खरेदी केलेली आहेत मुख्य म्हणजे. आणि अच्छकांनी वेळ वाचवा म्हणून मुक्तद्वार पद्धती आमच्याकडे मुक्तद्वार पद्धतीच आहे आणि तिचा वापर केल्यामुळे काय होतं, न वाचलेलं पुस्तक लक्षात आलं तर ते सुद्धा पुढच्या वेळेला घेऊन जाता येतं. त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो तसं की उपयुक्तता त्याची किती आहे हे आपल्याला कळू शकतं. इव्हन पुस्तक आता कॉम्प्युटरमुळे पुस्तक किती वेळा वाचायला गेलं, किती वेळा परत आलो, कोणी वाचलं नाही असं पुस्तक कुठलं आहे हे सगळं कळू शकतं. त्याच्यानंतर ग्रंथालय हे वर्धिष्णू संस्था आहे, त्यामुळे काय त्याच्यामध्ये ग्रंथसंग्रह म्हणजे वाढलाच पाहिजे, तो कमी नाही होता कामा. आधुनिक साधनांचा सुद्धा वापर करायलाच हवा आणि त्यासाठी म्हणजे कॉम्प्युटर म्हणजे लोकांसाठी सुद्धा कॉम्प्युटर पाहिजेच आहे की त्यांनी पुस्तक बघावं, त्यांनी शोधावं आणि मग घ्यावं ना मुक्तद्वारामध्ये. आणि शिवाय आपण वाचन प्रेरणा दिन करतो 23 तारखेला शेक्सपियर जयंतीच्या निमित्ताने पण पुस्तक प्रदर्शन म्हणा किंवा अभिवाचन असे कार्यक्रम केले जातात. आणि 21व्या शतकात वाचनाची सवय पूर्णपणे कमी होत चालली आहे असं माध्यमांमुळे ग्रंथसंस्कृतीचे वाचन आणि पर्यायाने वाचन संस्कृती व त्यांचे महत्व पूर्णपणे कमी होत आहे. दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, ब्लॉग यासारख्या माध्यमांमुळे वाचनाच्या सवय मोडली असली तरी भवितव्य राहील की नाही ही शंका आहे. पण अपारंपरिक ग्रंथेतर साहित्य ग्रंथांना कधीच पर्याय नव्हता, म्हणूनच वाचन संस्कृती टिकण्यासाठी वृद्धिंगत होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. हुशार आणि प्रगल्भ समाज जर घडवण्याचं काम ग्रंथालय करत असतात.
1: ठाणे नेटिव्ह जनरल लायब्ररी अर्थात ठाणे नगर वाचन मंदिराच्या स्थापनेनंतर 43 वर्षांनी ठाण्यातील एका 22 वर्षांच्या युवकाला असं वाटलं की फक्त मराठी पुस्तकांचा संग्रह असलेलं सार्वजनिक वाचनालय असायला हवं आणि त्याचा लाभ फक्त ठाण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अन्य गावांमधील ग्रंथप्रेमींनाही घेता यावा. यातूनच 1 जून 1893 रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या पहिल्या सरकारी नसलेल्या सार्वजनिक मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली, ज्यांनी पुढे महाराष्ट्र सारस्वतकार आणि महाराष्ट्र कवी मासिकाचे संपादक म्हणून नावलौकिक मिळवला त्या वी ल भावे यांनी हे ग्रंथालय आपल्या विष्णू भास्कर पटवर्धन या समविचारी मित्रासह स्थापन केलं. या मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यातील साहित्यिक सांस्कृतिक परंपरेची पायाभरणी केली असं नक्की म्हणता येईल. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 3रा वार्षिक समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की हे ग्रंथालय जरी ठाणे शहरात असलं तरी फक्त ठाणेकरांसाठी नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आहे. प्रत्येक मराठी माणसाने या ग्रंथालयाचा लाभ घेतला पाहिजे आणि या ग्रंथालयाला आधारही दिला पाहिजे. लोकमान्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना इतिहासाचार्य वी का राजवाडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न चिमकेळकर, महर्षी कर्वे, महामहोपाध्याय दत्तोवन पोद्दार, कवी यशवंत अशा मान्यवरांनी आपल्या खासगी ग्रंथसंग्रहातली अनेक पुस्तकं मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेला भेट दिली. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाण्यात अनेक नवीन सांस्कृतिक उपक्रमांचा आरंभही केला. संस्थेच्या मदतीसाठी मुंबईतील व्यावसायिक नाट्य संस्थांचे नाट्य प्रयोग आयोजित करून तिकीट विक्रीतून निधी संकलन करण्याची सुरुवात 1955 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाने केली आणि त्यामुळेच ठाण्यात खुल्या नाट्यगृहात नियमित नाट्य प्रयोग होऊ लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं मराठी साहित्य संमेलन 1960 मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने ठाण्यात भरलं होतं. यानंतर 2010 साली ठाण्यात जेव्हा 3रा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं ते सुद्धा याच मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पुढाकाराने. या अखिल भारतीय साहित्य संमेलनांप्रमाणेच विभागीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांचं आयोजन करण्यातही या ग्रंथालयाचा कायम पुढाकार असतो. मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर या ग्रंथालयाने 15 डिसेंबर 2024 रोजी 47वं एकदिवसीय महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळाबरोबर आधुनिकीकरणाचा मंत्र जपताना या ग्रंथालयाने दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन आणि आपल्या कामकाजाचं संग

0: आधुनिकीकरण केलं आहे. 2018 या ग्रंथालयाने महाराष्ट्रातील शतक पूर्ती करणाऱ्या ग्रंथालयांचं संमेलन आयोजित केलं होतं. वाचन कट्टा, काव्य कट्टा, करिअर कट्टा असे उपक्रम या ग्रंथालयातर्फे गेली काही वर्ष सातत्याने आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये नामवंत प्रसिद्ध साहित्यिकांबरोबरच ग्रंथालयाच्या सभासदांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाते. सभासद मेळाव्याचे आयोजन करून ग्रंथालयाचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि सभासद यांच्यात सुसंवाद साधला जातो. मराठी ग्रंथसंग्रहालयाने ठाणे शहरातल्या सजग वाचकांशी एक खास नातं जोडलंय. संग्रहालयाच्या माध्यमातून आपली वाचनाची आवड पूर्ण करणारे सभासद असोत किंवा खास मराठी साहित्याचा अभ्यास करणारे अभ्यासक, सगळ्यांसाठी मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे अशी हक्काची जागा जिथे मराठी साहित्य विश्वाचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण फेरफटका अगदी सहज मारता येतो. मग ऐकूया अशाच एका सजग, चौकस आणि पुस्तकवेड्या सभासदाला मराठी ग्रंथसंग्रहालयाविषयी काय वाटतं ते.
1: नमस्कार, मी मेघना भुसकुटे.
2: माझा संबंध मुख्यत्वे करून मराठी ग्रंथसंग्रहालयाशी आला. ठाण्यातलं मराठी ग्रंथसंग्रहालय जेव्हापासून, म्हणजे जितक्या लहानपणापासून त्याचं सभासदत्व घेणं शक्य होतं तेव्हापासून मी संग्रहालयाची सभासद आहे. त्याच्या आधी लहान मुलांच्या पुस्तकांसाठी जायचे सुट्टीत, पण नंतर मग मी रितसर त्याची मेंबर झाले. बरीच वर्ष मी ती लायब्ररी वापरली, अजूनही अजूनमधून वापरते. मग्रसं काय किंवा मग्रसं म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालय, त्याला आम्ही मग्रसं असं म्हणतो. तर मग्रसं काय किंवा अशा प्रकारच्या जुन्या मोठ्या लायब्ररी काय, मग ते नगर वाचन मंदिर असेल ठाण्यातलं, दादर सार्वजनिक वाचनालय असेल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय असेल, त्या सगळ्या लायब्ररींची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. एक तर ते खूप काळे या क्षेत्रात, त्यामुळे त्यांच्याकडे खूप जुनी पुस्तकं असतात. कितीही जुने, आता फॅशनेबल नसलेले, पूर्वी वाजून माता काळोखात मुक्त झालेली, उपेक्षित राहिलेली, असे खूप लेखक आणि त्यांची पुस्तकं ह्या लायब्ररीमधून मिळतात. फक्त हे शोधायचं कसं, ते वाचणाऱ्याला नीट शिकून घ्यायला. आता कम्प्युटर आल्यापासून तर तसं सोपं झालंय, पण लायब्ररीचे कॅटलॉग्स असतात, कार्ड असतात, जी काही व्यवस्था असेल ती नीट किती करून घ्यायची, वापरून खाता खोतांसकट. पण मग ते एकदा केलं की एकदम खजिनाच खुला होतो. उदाहरणार्थ नंदाकरेंची संप्रती ही कादंबरी मला अनेक वर्ष मिळत नव्हती, पण मला जी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात मिळाली. किंवा शंभा जोशींचं मराठी संस्कृती काही समस्या हे पुस्तक ठाण्याचं नगर वाचन मंदिरात मिळालं होतं. एका संशोधकांनाही मी ते उपलब्ध करून देऊ शकेल. ही पुस्तकं विकत जरी घ्यायची म्हटली, तशी तयारी पण असली, तर ती बाजारात उपलब्ध असतातच असं नाही. त्यामुळे या लायब्ररीनं पर्यायच नाही असं. दुसरं म्हणजे या लायब्ररी अनुभवीच असतात, त्यामुळे खूप स्वस्त असतात. दरमहा अगदी 200 किंवा कधी कधी त्याच्यावर पण कमी वर्गणी असते. तर पुस्तकांच्या किमतीच बघितल्या तरी त्या 200 रुपयांच्या खाली नसतात. असं असताना इतक्या कमी वर्गणी इतकी मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध होणं हे पुण्याचंच काम म्हणायला पाहिजे. शिवाय त्यातल्या सगळ्या लायब्ररीमध्ये सतत नवीन खरेदी चालू असते. नवीन पुस्तकं कुठली हवी ते नोंदून घेतात लोक, कुठले कर्मचारी जे असतात ते. त्याच्यानंतर नवीन खरेदीबद्दल सतत सूचना मिळत असतात. किती म्हटलं तरी खासगी संग्राहक माणसाला, वाचकाला इतकी खरेदी इतक्या सतत करणं शक्य नसतं. किती पैसे घालवणार ना. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जागा किती लागते पुस्तकं ठेवायला. शहरांमधून जागा ही तशी मोठीच अडचणीची बाब असते. शिवाय कितीतरी पुस्तकं अशी असतात की तुम्हाला ती वाचायची असतात पण संग्रहात ठेवायची नसतात. एकदा वाचून कुतूहल शमतं. कारण काही काही विषयांमधली पुस्तकं तुम्ही जमवता, पण इतरही अनेक विषय असतात ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं, वाचायचं असतं, पण तो तुमच्या संग्रहाचा भाग नाही. त्या सगळ्या दृष्टीने लायब्ररीमधली होणारी खरेदी पथ्यावरती पडते वाचक म्हणून. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदेशीर वाटतं.
0: पासून ग्रंथालयाने राज्यस्तरीय स्त्रीस्थानक पुरस्कार सुरू केले आहेत. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, इतिहास, प्रवास वर्णन अशा 10 विविध साहित्य प्रकारांमधील साहित्य कृतींची निवड पुरस्कारासाठी केली जाते. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे. ठाणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन या ग्रंथालयाने आता वाचकांसाठी घरपोच पुस्तक सेवा सुरू केली आहे. गेली 130 वर्षांहून अधिक काळ मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे आपल्या विविध उपक्रमांमधून आणि अतिशय दुर्मिळ मौल्यवान ग्रंथसंग्रहामधून ठाणे शहराची साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंड वाहती ठेवत आलो आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ज्ञानपीठ दालन या अभिनव उपक्रमाविषयी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष सांगदेव काळे यांच्याकडून माहिती घेऊया.
3: या संस्थेने आतापर्यंत वाचकांना मराठी पुस्तकं जास्तीत जास्त उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे घटनेमध्येच अशी नोंद आहे की मराठीमध्ये

0: प्रकाशित होणारी सर्व पुस्तके या संग्रहालयात असतील आणि ती वाचकांच्यासाठी उपलब्ध असतील. अलीकडच्या काळामध्ये थोडासा आता बदल झालेला आहे तो असा की आपला हा शहरी भागातला वाचक थोडासा आता दूर दूर चाललेला आहे शहरापासून, परंतु त्यांची वाचनाची जी सुविधा आहे ती कुठे खंडित होता कामा नये आणि ग्रंथालय अपुरं पडलं किंवा सुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाही असं होता कामा नये, म्हणून या सर्व वाचकांच्यासाठी या ग्रंथालयाने घरपोच सेवा देण्यासाठी योजना अशी सुरू केली होती की फिरते ग्रंथालय या वाचकांच्या दारापर्यंत हे ग्रंथालय जाईल, त्यांना तिथे हवे असणारी पुस्तकं देईल आणि तिथे त्यांना ती सुविधा उपलब्ध होईल. हा एक प्रकार आणि 2010-11 पासून सुरू केला होता. त्यानंतर आणखी दुसरी सुविधा केली की आता कोरियर सारखी घरपोच सेवा सुरू केली आणखी एक. तो विषय असा आहे की वाचकांनी त्यांना हवी असलेली पुस्तकं कोणती आहेत त्यांची यादी कळवायची, त्यातून आपण त्यांना 4 पुस्तकं एका वेळी पोच करू. पोच करताना ही काळजी घेतली जाईल की त्यांना त्यांच्या घरपोच ती कोरियर सारखी जातील आणि त्यांची वाचून झालेली पुस्तकं त्याच पद्धतीने पुन्हा परत घेऊन घेतली जातील. म्हणजे ही सोय देण्याची आणि घेऊन येण्याची ही आज महत्वाची ती सुरू केली. त्यानंतर आर्थिक विषय असा झाला की आपल्याकडे अनेक लोक असे आहेत की जे मॉलमध्ये सातत्याने जात असतात येत असतात आणि तिथला फुटफॉल हा खूप मोठा आहे. या ठिकाणी खास असं एक्सटेन्शन काउंटर ज्याला आपण विस्तारित कक्ष म्हणतो तसा सुरू केला आणि तिथे देखील वाचकांना सोय उपलब्ध करून दिली की तुम्हाला इथे पुस्तकं मिळतील. तिथे आता विस्तारित कक्ष असल्यामुळे एखादं पुस्तक तिथे त्यांना मिळणार नाही असंही होईल, परंतु त्यांनी तिथे मागणी नोंद केली तर ते पुस्तक या संग्रहालयातून त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी या संस्थेकडे 2 वेगळ्या ठिकाणी वाचकांना पुस्तकांची सोय उपलब्ध करून देण्यात येते. तिला 2 इमारतींना नावं दिलेली, एक सरस्वती मंदिर आणि एक शारदा मंदिर, या स्वतःच्या इमारती आहेत. याशिवाय आणखी एक मोठा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे तो म्हणजे डिजिटायझेशनचा. खूप जुनी पुस्तकं ज्यांना आपण दुर्मिळ पुस्तकं म्हणतो अशी दुर्मिळ पुस्तकं अशी 20,00,000 पानांचं डिजिटायझेशन आपण आपल्याकडे करून ठेवलेलं आहे. म्हणजे उद्या केव्हाही ही जुनी पुस्तकं जुनी झाली म्हणून बाजूला गेली आणि आपल्याला वाचता येणार नाही असं होणार नाही, तर संगणकावर तुम्हाला घर बसल्या ही पुस्तकं वाचता येऊ शकतील. आणि आताचा आणखी एक मोठा प्रकल्प आणि हाती घेतला आहे तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याकडे 1965 सालापासून देण्यात येत आहेत आणि गमतीचा भाग असा आहे की आता जे शेवटचा पुरस्कार मिळाला आहे त्यांची संख्या बरोबर 65 झालेली आहे. भारतातील सगळ्या भाषांना हा पुरस्कार दिलेला जातो. या सगळ्या भाषांना आतापर्यंत जो 16 भाषा आपल्याकडे आहेत मिळालेल्या, त्या 16 भाषांपैकी जवळजवळ आपल्याकडे जमा झालेली पुस्तकं जी आहेत ती तब्बल 2800 पुस्तकं आपण आतापर्यंत जमा केलेली आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की ज्या लेखकाने ज्या साहित्याचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे तो त्या भाषेला मिळालेला आहे, तर त्या भाषेत त्या लेखकाने केलेलं संपूर्ण लेखन त्या भाषेतलं मूळ ते आपण एकत्रित करतो आहोत, ज्याला आपण समग्र साहित्य म्हणतो तसं. याशिवाय या साहित्याचा अनुवाद इतर भाषेमध्ये जर झालेला असेल मराठी हिंदी इंग्रजी किंवा अन्य भाषेत तर तोही आपण इथं एकत्र जमा करतो आहोत. आणि शेवटचा भाग असा की या लेखकावर किंवा या लेखनाच्या साहित्यावर इतर साहित्यिकांनी जे लिहिलेलं असेल तेही सर्व साहित्य आपण एकत्र करतो आणि अशा तऱ्हेने आतापर्यंत आपण सगळ्या भाषेचा हा समग्र धांडोळा घेऊन त्या राज्यांशी संपर्क साधून तिथल्या बुक स्टॉलशी संपर्क साधून कधी कधी जिल्हा माहिती अधिकारी जे आहेत त्यांचा मदतीचा हात घेतला आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपण ही माझी सगळी पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि आज मिथिला आपण हे सगळं दालन सुरू करण्यासाठी कोटेशन्स मागवून आता छान प्रकारे असं ते आपण उभं करत आहोत. भारतामधलं हे एकमेव असं आपलं ग्रंथ दालन असेल की जे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचं ग्रंथ दालन असेल आणि ते आपल्यासाठी मोठं भूषण असेल.
1: ठाणे शहरातील ग्रंथालयांप्रमाणेच पारतंत्र्याच्या काळापासून मुंबईतील वाचकांचा आधार ठरलेली संस्था म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय 1898 साली म्हणजे 128 वर्षांपूर्वी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संस्थेच्या नायगाव दादर येथील मध्यवर्ती कार्यालयाचं आणि कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 6,00,000 अधिक मराठी पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयात जतन करण्यात आला आहे. सुमारे 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ पुस्तकंही या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आली आहेत. या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात 800 पेक्षा जास्त दोला मुद्रिते म्हणजे मुद्रणाच्या अगदी सुरुवाती

0: च्या काळात मुद्रित झालेली पुस्तकंही आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुंबईत विविध ठिकाणी 29 शाखा कार्यरत आहेत. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाच्या इतक्या शाखा कार्यरत असणं हा एक विक्रमच म्हणावा लागेल. याशिवाय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अंतर्गत इतिहास संशोधन मंडळ आणि मराठी संशोधन मंडळ या दोन महत्वाच्या संलग्न संस्थाही कार्यरत आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालय म्हणून घोषित केलं आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या विविध उपक्रमांबद्दल संग्रहालयाच्या कार्यवाह उमा नाबर यांच्याकडून जाणून घेऊया.
1: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे 1 ऑगस्ट 1898 ला 11 भेवळेवड्या तरुणांनी त्यावेळेला ठाकूरद्वारमध्ये याची स्थापना केली आणि सयाजीराव गायकवाड यांनी, मला अतिशय सांगायला इथे अतिशय आनंद वाटतोय की सयाजीराव गायकवाड यांनी 1910 मध्ये त्याच्यासाठी 10,000 रुपये दिले देणगी म्हणून आणि कोनशीला बसवली. आता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही मुंबईतली पहिलं ग्रंथ संग्रहालय आहे. आता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या आमच्या म्हणून आता मुंबई मराठी ग्रंथालयाच्या 9 शाखा आहे. 19 शाखा बीएमसीच्या आम्ही चालवतो आणि 6 आमचे स्वायत्त विभाग आहेत. आता दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई मराठीच्या ह्या शाखा मी तुम्हाला सांगितल्या, त्याच्यासाठी जवळजवळ या सर्व शाखा मिळून जवळजवळ आमचे 8,500 ते 9,000 सभासद आहेत मुंबईत. आणि मुंबईत याचा विस्तार इकडे मुलुंडपर्यंत आणि इकडे दहिसरपर्यंत असा हा विस्तार आहे मुंबई मराठी संग्रहालयाचा. आता मी जे तुम्हाला आणखी सांगणार आहे की मुंबई मराठीचं एक वैशिष्ट्य असं तुम्हाला मला सांगायचं आहे की मुंबई मराठीच्या पंखाखाली म्हणा की मराठी संशोधन मंडळ इथे आहे आणि या मराठी संशोधन मंडळाची स्थापना ही साधारण 1 फेब्रुवारी 1948 ला झाली. आणि त्याच्याबाबत सांगायचं असं कारण, एकदा सी डी देशमुख गुंजीकर व्याख्यानमालेला इथे आलेले असताना त्यांनी पाहिलं की मराठीच्या संशोधनासाठी इथे एकही अशी संस्था नाही, त्यामुळे त्यांनी त्यावेळेला बाळासाहेब खरांना विनंती केली. बाळासाहेब खरांनी तेव्हा 7,000 रुपये दिले आणि मराठी संशोधन मंडळाची स्थापना 1 फेब्रुवारी 1948 ला झाली. आता जवळजवळ 76 वर्ष होऊन गेली आणि त्याचे पहिले संचालक हे होते भारतरत्न पावा काणे. आणि हे मराठी संशोधन मंडळ प्रियोळकरांनी अतिशय ऊर्जित अवस्थेला आणलं. त्याच्यानंतर स ग माळशे, वसंत दावतर, सुरेंद्र गावस्कर, रमेश तेंडुलकर, नंतर आमचे प्रदीप कर्णिक त्यांनी 10 वर्ष सांभाळलं आणि सध्या आमचे संचालक मराठी संशोधन मंडळाचे डॉक्टर नितीन रिंजे आहेत. हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. दुसरं मला एक संशोधन मंडळ इथे सांगावंसं वाटतं की ते आहे इतिहास संशोधन मंडळ, ज्याची स्थापना 1958 मध्ये झाली आणि नर फाटक यांनी त्यावेळेला ते पहिले संचालक होते. दुसरं मला इथे अतिशय आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे साने गुरुजी बाल विकास मंडळाची स्थापना इथे झालेली आहे 1959 मध्ये आणि त्याचे अनेक कार्यक्रम इथे सुरू असतात. दुसरं अतिशय महत्वाचं आणखी एक मंडळ इथे आहे की शंकर दाते सूची मंडळ ऑफिस ओन, ज्याची स्थापना 1965 मध्ये झाली आणि तिथे त्याचं जवळजवळ 1800 ते 1950 पर्यंत काम तयार झालेलं आहे ते सूचीचं. दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे अभ्यागत गृह आहे आमचं. दादर मध्ये येणारे वाचक लेखक कोणालाही राहायचं असलं तरी ते अभ्यागत गृह आम्ही व्यवस्थित करून घेतलेली आहे. दादर सारख्या ठिकाणी लोक हे कामाला येतात, दिवसभर कामं करून राहते, साधारण झोपण्यासाठी त्यांना हवं असतं, त्यामुळे ते मिनिमम याच्यामध्ये इथे आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देतो. आता मी जे बोलणार आहे ते अगदी एक्सक्लुसिव्हली संदर्भ विभागाबद्दल, जो मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा बॅकबोन आहे, ज्याची मी सध्या मुख्य आहे. त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे ऑफिस ओन म्हणता येईल की ज्याची मुंबई मराठी भाषा वाङ्मय संस्कृतीसाठीचं मराठी विषयात बी एम ए पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर म्हणजे संदर्भ विभाग आहे. मराठी भाषेतील साहित्याचा अंदाजे 73% ग्रंथ संग्रह हा इथे आहे. अत्यंत सगळी दुर्मिळ पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील. 12 तास संदर्भ विभाग उघडा असतो, रविवारी फक्त 8 ते 5 उघडा असतो, सोमवारची आम्हाला सुटी असते. मराठी संशोधन मंडळाकडे जवळजवळ 600 पर्यंत हस्तलिखित आहे. आमच्याकडे संदर्भात पण हस्तलिखित आहेत. लेखकांच्या हस्ताक्षरातल्या भारत आंब्यांची इथे हस्ताक्षरातली वही आहे माझ्याकडे, 90 कविता लिहिलेली. पेन्शनचं घरी जाऊन मी त्यांची हस्तलिखित घेऊन आलेली आहे. काळसेकरांची हस्तलिखित वरती आमच्या संशोधन मंडळामध्ये. आता संदर्भाबद्दल तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर संदर्भामध्ये जवळजवळ 2.5 लाखापर्यंत पुस्तकं आहेत, तुलामुद्रित आहेत, मराठी नियतकालिक आहेत. 19व्या आणि 20व्या शतकातल्या सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंकांचा इथे संग्रह केलेला आहे. सगळा बांधीव खंड आहे, 12,000 बांधीव खंड.

0: मराठीतील निवडक वर्तमानपत्रांचा संग्रह आहे. तर दिवाळी अंक अगदी मौज पासनं अनुष्टुप पासनं सगळे अंक तुम्हाला इथे बघायला मिळतात. दुसरं अत्यंत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला आत्ताच आम्ही 26 जानेवारी 26 आम्ही डिजिटायझेशन प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. संबंध या आमच्याकडे जी दुर्मिळ ग्रंथ संपदा जी आहे पुस्तकं नियतकालिकं त्याचं सगळ्याचं डिजिटायझेशन जतन संवर्धन OCR सगळं तिथे होणार आहे. आणि आता हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ऑफ इट्स ओन म्हणायला लागेल की उद्या हे सगळं आलं पोर्टलवरती की ते वेब पोर्टलवर येईल आणि सगळ्यांना जगभरामध्ये ते पाहता येईल आणि त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतोय.
1: आजच्या आधुनिक काळात जेव्हा तंत्रज्ञानामुळे जगभरातील माहितीचा साठा एका बटणावर उपलब्ध झालाय तेव्हा ग्रंथालयांचं महत्व कितीस शिल्लक राहिलंय असा प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येईलही. परंतु डिजिटल माध्यमांचं आक्रमण अतिशय वेगाने होत असतानाही अनेक ग्रंथालय आजही वाचकांसाठी पुस्तक प्रेमींसाठी आणि नवीन ज्ञान माहिती मिळवण्याच्या कुतूहलाने भरलेल्या अनेकांसाठी खरा आधारस्तंभ ठरल्याचे दिसून येतात. तुमच्या भाषेतील किंवा अन्य भाषेतील नव्या जुन्या साहित्यिकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्याचं आणि त्यातून वाचनाची रुची वाढवण्याचं काम ग्रंथालय करतात. ग्रंथ हा असा एकमेव गुरु आहे जो गुरुदक्षिणा मागत नाही, जो रागावतही नाही, शिक्षेचं भय दाखवत नाही की स्वतःजवळचं काही लपवत नाही. तो खरोखरच उदार हृदयी असतो आणि अशा गुरूंचा खजिना म्हणजे ग्रंथालय. एकाच वेळी वाचक आणि साहित्यिक या दोघांनाही पोषक पूरक असे उपक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. ग्रंथालयांमधील दुर्मिळ पुस्तकं, ऐतिहासिक दस्तऐवज, जुनी नियतकालिकं यामुळे संशोधकांना मोठा आधार मिळतो आणि त्यांच्या संशोधनाला योग्य दिशाही मिळते. ग्रंथालयांमध्ये एक अशी ऊर्जा भरून राहिलेली असते जी वाचकांच्या कल्पना शक्तीला चालना देते आणि मग त्या जोरावर वाचक एका नव्या जगाच्या शोधात निघतो जिथे त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो जणांनी आपल्या आयुष्याला असा खरा अर्थ प्राप्त करून घेतलाय. त्यामुळेच माध्यम बदलली तरीही ग्रंथालयांचं महत्व कायम आहे.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी विशेष रूप. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, सादर करते

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
3: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले, पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य.

0: येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.
1: हर घर सूर्य घर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीत

0: आपल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEEADVAC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEEADVAC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYCची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
2: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYCचा नाही, यात EKYCचे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे, तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
1: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त

0: कमाल तापमान वाशिम इथं 43.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असतं, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे ब्रँड डिटेल्स होतील चोरी.
2: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 वाजलेत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच पीएम पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खाते

0: यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दीदी आणि ड्रोन दीदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
1: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं. मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत. उदाहरणार्थ मुद्रा आवास योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
0: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळं कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळंच तर विकसित भारताचं

0: हा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
1: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम कोल्ड स्टोरेज प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक

0: शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013, 2014, 2014, 2016 आणि 2026, 2027 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ती आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ती आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषीविषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, दर सोमवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतीविषयक उपयुक्त माहिती जाणून घेत असतो आणि आजही आम्ही एक अशीच माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 2 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 75 ते 77%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 40 ते 43%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 30 व 31 मे रोजी तसेच 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 68%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 1 व 2 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून मेघदूत हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन, तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट यांच्या अंदाजासाठी दामिनी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा. धन्यवाद.
0: शेतकरी मित्र हो, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात.

0: न्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये गीत संवादची आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण जलसंधारण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच काही छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीत आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद. मंडळी नमस्कार. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर शुक्रवारी आपला गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळी शेतीविषयक माहिती घेत असतो, तर आजही आपण अशीच छानशी माहिती घेणार आहोत. पण कार्यक्रमाची सुरुवात करूया या मस्त गाण्यानं.

मंडळी, आजच्या गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीने आपण करू शकतो याविषयी माहिती आपण घेणार आहोत. मंडळी, पावसावर अवलंबून असलेल्या शेतीच्या ठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. त्यासाठी जलसंधारण आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं. पीक व्यवस्थापन प्रकारामध्ये समतल मशागत, पेरणी, आंतरपीक पद्धती, जैविक बांधांचा वापर या सगळ्या उपायांचा समावेश आपण या जलसंधारणामध्ये करू शकतो. त्याचबरोबर जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करून सुद्धा आपण जलसंधारण करू शकतो. तर जमिनीच्या मशागत पद्धतीमध्ये मृत सरी, ठराविक ओळीनंतर जलसंधारण सरी, सरी वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा सरी पद्धत यांचा सुद्धा समावेश जलसंधारणामध्ये करता येतो. भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसंच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धत अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये रिझर्च्या सहाय्यानं रुंद वरंबा सरी तयार केल्या जातात. पिकातील ओळींमध्ये गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठेवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला सऱ्या पाडल्या जातात आणि रुंद वरंब्यावर पेरणी केली जाते. साधारणपणे जास्त अंतरावरील पिकांच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या 3 ते 4 ओळी वरंब्यावर येतात. याप्रमाणे नियोजन करून सऱ्या पाडल्या जातात. रुंद वरंबा पद्धतीमध्ये पावसाच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन होतं. सरीतील पाणी वरंब्यामध्ये मुरतं आणि अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढलं जातं. वरंब्यामध्ये हवा आणि पाणी यांचं योग्य संतुलन राखलं जाऊन उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. जास्त पावसाच्या क्षेत्रामध्ये सऱ्यांना 0.1 ते 0.3% उतार दिला जातो. रुंद वरंबा पद्धतीमध्ये पेरणीसाठी BBF पेरणी यंत्राचा वापर करावा लागतो. मंडळी, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण

आपण ऐकत आहात किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत गीत संवाद. आणि याच्या गीत संवाद मध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीनं करावं याविषयी माहिती आपण घेत आहोत. हलक्या तसंच मध्यम उताराच्या जमिनीवर पिकांच्या मुळाशी पावसाचं पाणी मुरवण्याकरता सरीवरंबा पद्धत अतिशय फायदेशीर ठरते. पेरणीपूर्वी सरीवरंबे तयार करून वरंब्यावर पेरणी केली जाते. सऱ्यांमध्ये पावसाचं पाणी जमा होऊन ते पाणी वरंब्यात तसंच जमिनीमध्ये मुरतं. अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून शेताबाहेर वाहून जातं. या पद्धतीमध्ये सुद्धा रुंदवरंबा पद्धतीप्रमाणेच हवा आणि पाण्याचं योग्य संतुलन राखलं जातं. ही पद्धत

ज्वारी, बाजरी, सूर्यफूल या पिकांसाठी फायदेशीर ठरते. कमी पावसाच्या क्षेत्राकरता तसंच अनियमित उताराच्या जमिनीमध्ये सलग सरी न ठेवता ठराविक अंतरावर सरीमध्ये आडवे वरंबे तयार केले जातात, त्याला बंदिस्त सरी पद्धती असं म्हणतात. ही पद्धत सुद्धा पिकांच्या मूलस्थानी पाणी मुरवण्यासाठी सर्वात उपयुक्त आणि कार्यक्षम आहे. कमी उताराच्या जमिनीवर सुरुवातीची आंतरमशागतीची कामं संपल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी बळीराम नांगराच्या सहाय्यानं किंवा कोळप्याच्या फणाला दोर बांधून काही ओळींनंतर सऱ्या काढल्या जातात. याला उभ्या पिकामध्ये सऱ्या काढणं असं म्हणतात. या सऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संधारण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. या सऱ्यांमुळे जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचं प्रमाण वाढून ते दीर्घकाळ टिकून सुद्धा राहतं. यामुळे दीर्घ कालावधीच्या पिकांच्या वाढीकरता या पाण्याचा चांगला उपयोग होतो. ओळीनं पेरलेल्या कमी अंतराच्या पिकात जसं की बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन यामध्ये प्रत्येकी 4 ते 6 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. त्यामुळे पाणी आणि हवा यांचं योग्य संतुलन राखलं जातं आणि उत्पादनामध्ये सुद्धा 15 ते 20% वाढ होण्याची शक्यता असते. मंडळी, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कसं करावं याविषयी आणखी माहिती आपण घेणार आहोत, पण आता कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गाणं.

0: आपण ऐकत आहात किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत गीत संवाद. आणि याच्या गीत संवाद मध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीनं करावं याविषयी माहिती आपण घेत आहोत. मंडळी, कमी उताराच्या जमिनीवर मृदा आणि जलसंधारण करण्याकरता मातीच्या बांधांपेक्षा जैविक बांध उपयोगी ठरतात. जैविक बांध घालण्यासाठी खस गवत, सुबाभूळ, गिरीपुष्प, झुडूप वर्गीय वनस्पती किंवा चाऱ्यासाठीच्या गवताचा उपयोग केला जातो. या वनस्पतींचा वापर करून उताराला आडवा किंवा समतल रेषेवर 25 ते 30 मीटर अंतरावर बांध घालावा. सुबाभूळ गिरीपुष्पाच्या छाटलेल्या कोवळ्या फांद्या आणि पानं यांचा सेंद्रिय खत आणि आच्छादनाकरता तर चराऊ गवताचा चारा म्हणून उपयोग करता येतो. त्याचबरोबर जैविक बांधाचा समतल मशागती करता मार्गदर्शक रेषा म्हणून सुद्धा उपयोग करता येतो. आंतरपीक पद्धतीचा वापर करून सुद्धा आपण जलसंधारण करू शकतो. या पद्धतीमध्ये डाळवर्गीय पिकांची मुख्य पिकामध्ये लागवड केली जाते, त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा अटकाव केला जाऊन जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं. या पद्धतीसाठी जलसंधारणाच्या दृष्टीनं शिफारस केलेल्या आंतरपीक पद्धतीची निवड करून योग्य अंतरावर पिकाची लागवड करावी. तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीनं करावं याविषयी माहिती आपण घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: गीत संवाद हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण जलसंधारण या विषयीची माहिती जाणून घेतलीत. मंडळी, आता मात्र कार्यक्रमात वेळ झाली निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये मुक्त संचार गोठा या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूजोन AIR यांच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचंही प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी। व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ। आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष यू मिन उंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली। दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली। याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली। सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे। यू मिन उंग लाईंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत। भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं। अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे। आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले। भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली। 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे। या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल। वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं। भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली। दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली। संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली। जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे। महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं। पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला।

0: त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळाबाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस राव यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. सीबीआयनं आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही.

0: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

0: श्रोतेहो ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपुरी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: भक्तीचा फुलांचा बोलतो सुवास, भक्तीचा फुलांचा.
2: नमस्कार श्रोतेहो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला, नटला आणि अजरामर झाला, त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ, कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता. आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं, सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूर.

0: 28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं। 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं। लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती। रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रीतसर प्रवेशही घेतला होता। अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते। सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी। त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले। सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण मिळालं। 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला। सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं। एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेऊ करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं। त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले। केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं। पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं, ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या। आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, म्हणजे 2-3 घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना, त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या। हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे। आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्यात देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना, तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले। 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला।
0: रसिका हो, 1960 आणि 70 च्या दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं। तो भारतीय संगीताचा सुवर्ण काळ होता। गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं। अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली। सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या। संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला। जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात। याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 हून अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली। रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली। तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुण

1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भाव

0: सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोक पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व ज्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही, असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये ओतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो, त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. त्या नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीयुक्त स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
0: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असंय. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे, ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: बोलवलं होतं, षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटली आणि भेटून खूप आनंद झाला, कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वयाला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमातच वेळ दिला, त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी तिसरे नाहीये. पण एक मोठे आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
1: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधनं केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या ह्या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरावर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। आणि आता सुगम संगीत भावधारा।

0: श्रोतेहो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रजनीकांत कुंभार यांचं बासरीवादन. आपण ऐकत होतात राग यमन.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा

त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 10:30 होत आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पूर्वी पारिख यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग केदार. मध्यलय बंदिश झपतालात निबद्ध असून बोल आहेत मेरी लाज राज लखी हो. द्रुतबंदिश 3 ताला आणि 1 तालात निबद्ध असून बोल आहेत कान्हारे नंदनंदना. तबला साथ आहे अनुतोष देघारिया यांची आणि हार्मोनियम साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया पूर्वी पारिख यांचं गायन राग केदार.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पूर्वी पारिखी यांचं गायन. आपण ऐकलात राग केदार. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
5: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11 आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.